रसिक श्रोते हो नमस्कार सुप्रभात एफएम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 12 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थातच आज आहे 2 जून 2026. या प्रातप्रसारणात मी मेघा, माझे नियंत्रण कक्षातील सहकारी संजय भोयर आणि श्याम नायर यांच्यासह आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीने.

सनईवर आपण ऐकला राग भैरव बहार, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी। आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 शॉर मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर। सकाळचे 6 वाजलेत, नमस्कार नाशिक। आनंद घेऊया भक्ती रसाचा, भक्तीधारा या कार्यक्रमात।

श्रोते हो, भक्तिधारा या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत विघ्नविनाशक महागणपतींचं स्मरण करून. ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातील हे भक्तिगीत.

गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, रसिक हो ज्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सगळी कार्य निर्विघ्नपणे पार पडतात असे विघ्नविनाशक महागणपती यांचं स्मरण आपण या मंगल प्रहरी केलेलं आहे. आणि आता कार्यक्रमात नितांत सुंदर अशी संत विष्णुदासांची रचना ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

श्रोतेहो, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग आपण ऐकला जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात. श्रोतेहो, आपण भक्तिधारा या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर सकाळचे 6:15 वाजलेत. कार्यक्रमात आता आपण आनंद घेणार आहोत संत जनार्दन महाराज यांच्या या भक्तिरचनेचा. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, तर याला संगीतबद्ध केलंय कमलाकर भागवत यांनी.

श्रोते हो, परमेश्वर असा आहे की ज्याच्याजवळ आपण आपल्या सगळ्या दुर्गुणांची कबुली ही देऊ शकतो आणि तो सुद्धा विना तक्रार त्या ऐकून घेतो आणि आपल्याला जवळ सुद्धा घेतो किंवा भक्ती मार्ग सुद्धा प्रदान करतो. पण ही कबुली देणं आणि ह्या गोष्टींची जाणीव होणं फार महत्त्वाचं आहे. उमाकांत काणेकर यांचं यांची ही भक्तिरचना आपण ऐकली सुरेश वाडकर यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. राजा बढे यांची नितांत सुंदर भक्तिरचना ऐकूया. स्वर आणि स्वरसाज आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

रसिकहो, राजा बढ़े यांची ही भक्ती रचना अर्थात ही भैरवी अपना एकली स्वरणी स्वरसाज होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आणि आता भक्तीधारा या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत प्रदीप यांच्या देशभक्तीपर गीताने. स्वर आहे प्रदीप आणि सहकारी यांचा.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप्लिकेशनवर श्रोते हो. सकाळचे 6:30 अर्थात 6:30 वाजले आहेत. आजचं हे प्रसारण आपल्यापर्यंत सुनियंत्रित पोहोचवण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत संजय भोयर आणि श्याम नायर. तर प्रसारण कक्षेतून आपल्याशी संवाद साधत आहे मी आपली रेडिओ सखी मेघा बुरकुले. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 ऐसी अक्षरे रसिके. यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 17 आणि या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधतील सुमती पवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 6:40 स्वरूप कृषीवाणी यात पर्यावरणपूरक शेती या माहितीचा भाग दुसरा आणि ही महत्वाची माहिती आपल्याला देणार आहेत विनया गांगल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:45 अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी संवादक मेघा बुरकुले. 6:50 कार्यक्रम परिसर यात पर्यावरण जागृती या मालिकेचा भाग 12 आणि यात आपल्याला माहिती देणार आहेत आपल्याशी संवाद साधणार आहेत अलका चंद्रात्रे. परिसर या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा यात वैज्ञानिक कोडी या मालिकेचा भाग 16 संवादक तृप्ती बक्षी आणि याही कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू. श्रोते हो आज सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था 7:50 अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा आणि त्यानंतर 7:55 रक्तगाथा हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. दरम्यान भावगीताचा आनंद सुद्धा आपण घेणार आहोत. सकाळी 8:15 गीतधारा आणि 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात मराठी संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 9:00 प्रायोजित कार्यक्रम PNGN सन्स आणि त्यानंतर 9:05 10:00 विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम. रसिकहो आज सकाळी 10:00 आकाशवाणी @90 निमित्ताने आकाशवाणीचं संचित हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम आम्ही अस्मिता मुंबई

ती वाहिनीवरून सहक्षेपित करू आज सकाळी ठीक 10 वाजता. त्यानंतर 10:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग. सकाळी 11 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत पुन्हा एकदा आपण आनंद घेऊ शकाल विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा. दरम्यान दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, संध्याकाळी 5:30 वाजता युवमणी आणि संध्याकाळी 7:15 वाजता वृत्तविशेष आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 वाजता आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी विशेष कार्यक्रम किसानवाणी. यात रोजच्या सदरांबरोबर हॅलो किसानवाणीमध्ये बीज प्रक्रिया आणि बीज पेरणीचे तंत्र या अतिशय महत्वाच्या माहितीविषयी आणि ह्या तंत्राविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, माहिती देणार आहेत तज्ज्ञ प्राध्यापक अनिल शिंदे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय यामिनी.

वृत्तविशेष आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 वाजता आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी विशेष कार्यक्रम किसानवाणी. यात रोजच्या सदरांबरोबर हॅलो किसानवाणीमध्ये बीज प्रक्रिया आणि बीज पेरणीचे तंत्र या अतिशय महत्वाच्या माहितीविषयी आणि ह्या तंत्राविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, माहिती देणार आहेत तज्ज्ञ प्राध्यापक अनिल शिंदे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय यामिनी भाकरे यांनी, तर किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. तेव्हा जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी. आज रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी दिल्ली केंद्रावरून, आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून भारत सरकारच्या 12 वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकणार आहोत. आज यात विषय आहे किसान कल्याण. हा कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आज रात्री 11:10. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. याचबरोबर सगळी जिल्हा, प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही रोजच्याच वेळेत सहक्षेपित करू.

अपन ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 6:35 होत आहेत. ऐसी अक्षरे रसिके यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 17 संवादक सुमती पवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.

नमस्कार मंडळी, सुमती पवार. हो, आपला आजचा विषय आहे गजा खोत. आजची आपली व्यक्तिरेखा गजा खोत. मंडळी, पुरुषांचे व्यक्तिचित्र वाचताना खरोखर समाजात अशाही व्यक्ती असतात तर असे मला वाटले. अर्थात मानवी स्वभावाचे असंख्य नमुने आपण पाहतो आणि म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, आणि हे अगदी खरे आहे. तर हा गजा खोती स्वभावाचा वेगळाच नमुना आहे. पुलं म्हणतात तो दिसताच लहान मुले त्याच्या स्वागताला धावून येत, तोही त्यांच्यात लहान मुलासारखा मिसळून जाईल. मुले म्हणत, गजा रे गजा काय तुझी मजा, गजा रे गजा काय तुझी मजा. असा गजा पोरात्र म्हणून खेळायला लागला की मला त्याची खीव येईल. त्या खेळात तो कितीही रंगलेला असला तरी मी सायकल घेऊन निघालो की निघालाच माझ्या मागे. नाटक, सिनेमा, संगीत यात गजाला काडीचाही रस नसे. गाण्याच्या मैफिलीत त्याचा एकमेव प्रश्न, अजून किती वेळ आहे. शंकर भैया पखवाजांना आम्ही पखवाज काढायला लावला. आमच्यासाठी खास त्याने तो काढला. ते रंगात येऊन वाजवताय तर हा समोर केसरी वाचत बसला. म्हाताऱ्याने एक शिवी आसळत तो निघून गेला. वर आपण यात काही चूक केली हे गजाचे गावीही नव्हते. चालते वा, पखवाज ऐकतायत, गाढवाचं बोलणं ऐका, त्यात मोहरममधले ढोल ऐका. गजाला त्या माळ्यावरून उचलून फेकून द्यावा असा मला संताप आला. त्याच्या पुढचा केसरी मी खसखन खेचला. चला, आम्ही उठलो. संपलं? गजा शांतपणे विचारत होता. सगळे त्याच्यावर खवळले. अरे पण मी काय केले, मी आपला स्वस्त केसरी वाचत बसलो होतो. समोर नगर वाचणार होतं, तिथं का नाही गेला तू, तिथे जायचं ना. काय गोंधळ झाला हे गजाला शेवटपर्यंत कळले नाही. नंतर गजा अधूनमधून गैरहजर राहू लागला, कारण त्याने गाण्याचा क्लास लावला होता. मला हसावे की रडावे तेच कळे ना. बिचारा गायन मास्तर, गजाला गाणे शिकवण्याऐवजी मुळा मुठ्याच्या पुरात त्याने उडी का मारली नाही. माणसाला पोटासाठी म्हणून काय काय करावे लागते. वाघमारे मास्तरने गेल्या जमी काय पाप केले ते म्हणून त्याला गजाला पेटीत शिकवायचे कर्म उभे राहिले. त्यानंतर मात्र गजाचा ताप वाढू लागला. त्याची सावली आता पायापायात येऊ लागली. आता हे प्रकरण दिवसेंदिवस दयेच्या पलीकडे जायला लागले होते. 7-8 महिन्यानंतर त्याने क्लास बंद केला. गजाच्या बाबतीत अनेक गोष्टींनी पाठ फिरवली होती. त्याला कशातच गती व रस नव्हता. कॉलेजची वर्षे बराबर उडून गेली. मित्रांची टोळी 10 दिशांना पांगली. एका गावात राहून भेटीगाठी अवघड झाल्या. सोमण्यासारखे दोस्त सायकलीला भाजीच्या पिशव्या लावून मंडईत भेटू लागले. सायकलच्या दांडीवर त्याची पिलेही दिसू लागली. लग्न मुंजीत गाठीभेटी पडू लागल्या. मैत्रिणी नवऱ्याची ओळख करून देऊ लागल्या. गजाचे वडील मारल्यानंतर तो देखील आमच्या पेठेतून रास्ता पेठेत 2 खोल्यांच्या जागेत राहायला आला.

0: पच्चीस सायकलवरून जाताना दिसू लागला. एके दिवशी चक्क गजा सहकुटुंब दारात आला. कुटुंबजनाकात नथ होती आणि हातात चांदीची वाटी. गजाच्या बायकोने मला नमस्कार केला. आला पाहिजे ना भाऊजी मुंजीला, तुमच्या नातवाचे मुंज असं समजून यायचं बरं का हो. गजा म्हणतो, अरे तू आहेस ना इथे. मी म्हणालो, नाही रे, उद्या सकाळच्या गाडीने निघणार आहे. गजाला खूप वाईट वाटत होते. शेवटी मी त्याचे चहाचे आमंत्रण स्वीकारले. त्याच्या घरी गेलो, त्याच्या मुलांना पाहिलं. छोट्या वामनाकडे पण मला गजाची आठवण आली. याची म्हणजे काय रे, मी म्हणालो. हो हो, ही वासंती ही वीणा. वामनने पेटी वाजवायला सुरुवात केली. बिचारा कृष्णमुरारी विवळत होता. बाकी कॉलेजचे ते मजेच दिवस गेले नाही का, असं गजा म्हणाला. मी मनात म्हणालो, ते गजाच्या आयुष्यात आले तरी कधी. मंडळी, तर समाजात अशा असतात माणसांच्या एक एक तऱ्हा. नमस्कार, सुमती पवार.
1: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सकाळचे 6:40 होतात. स्वरूप कृषीवाणी काही क्षणातच.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 37 तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार. स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कृषीवाणीमध्ये पर्यावरण पूरक शेती या माहितीचा भाग दुसरा. संवादक विनया गांगल.
5: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणीत मी विनया गांगल आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, पर्यावरण पूरक शेती याविषयीची माहिती सध्या आपण जाणून घेत आहोत. या पर्यावरण पूरक शेतीलाच शाश्वत शेती अर्थात सस्टेनेबल ऍग्रिकल्चर असंही म्हणतात. शेतकरी बंधू भगिनींनो, रासायनिक खतं, कीटकनाशकं, सुधारित संकरित बी बियाणं यांचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर जगभरात सेंद्रिय शेतीची चळवळ सुरू झाली. या सेंद्रिय शेती क्षेत्राचा पाया रचणाऱ्या नामवंतांपैकी एक म्हणजे अल्बर्ट हॉवर्ड. त्यांनी भारतात काम केलं, भारताविषयी लिखाणही केलं. आपल्या अॅन ॲग्रिकल्चरल टेस्टॉमेंट या पुस्तकात सविस्तर असं वर्णन केलेली कंपोस्ट खत बनवण्याची इंदूर पद्धत त्यांनी आपल्या इंदूर मुक्कामात शोधली. आपल्या पुस्तकात हॉवर्ड म्हणतात, मी भारतात आलो ते भारतीय शेतकऱ्यांना शेतीचे धडे द्यायला, पण खरे तर अखेरीस मीच त्यांच्याकडून शेती शिकलो. मंडळी, यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भारतात पूर्वापार चालत आलेली पारंपरिक शेती पद्धती ही मूलत पर्यावरणपूरक शाश्वत शेती पद्धती होती. मधल्या काळात हरितक्रांतीमुळे अधिक उत्पादन वाढीची गरज लक्षात घेऊन रासायनिक खतं, कीटकनाशकं, उच्च उत्पादक बियाणं यांचा वापर वाढला आणि आज त्याचे दुष्परिणाम दिसून आल्यानंतर पुन्हा सेंद्रिय शेतीची गरज निर्माण झाली. तिचं महत्व आता आपल्याला जाणवू लागलंय. शेतकरी बंधू भगिनींनो, पर्यावरणपूरक शेती म्हणजे काय? तर अशी शेती पद्धत जी पर्यावरणाचं नुकसान न करता जमिनीची सुपीकता टिकवून आणि नैसर्गिक संसाधनाचा अर्थात पाणी, जमीन, हवा यांचा योग्य वापर करून केली जाते ती शेती होय. यालाच शाश्वत किंवा सेंद्रिय शेती पद्धती असंही म्हणतात. या पर्यावरणपूरक शेती पद्धतीचे मुख्यतः 3 प्रकार सांगितले जातात. पहिला प्रकार म्हणजे सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग. दुसरा आहे नैसर्गिक शेती, म्हणजेच नॅचरल फार्मिंग. आणि तिसरा प्रकार म्हणजे वनशेती, ॲग्रोफॉरेस्ट्री. या तिन्ही प्रकारांच्या

0: ची सविस्तर अशी माहिती आपण क्रमवार पाहणार आहोत. पण सर्वात आधी या पर्यावरणपूरक शेतीचे फायदे आपण लक्षात घेतले पाहिजेत. पर्यावरणपूरक शेतीचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे उत्पादनाचा खर्च कमी होतो. शेतकरी बंधू भगिनींनो, बाहेरून महागडी रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांचा वापर न केल्यामुळे उत्पादन खर्च खूप कमी होतो. उत्पादित मालाचा दर्जा सुधारतो. सेंद्रिय पिकांमध्ये पौष्टिकता जास्त असते. तसंच ती उत्पादनं मानवी आरोग्यासाठी देखील अधिक सुरक्षित असतात. त्यामुळे क्वालिटी ही त्या ठिकाणी मेंटेन करता येते, केली जाते. तसंच मंडळी, जमिनीची सुपीकता वाढण्यास देखील यामुळे मदत होते. पर्यावरणपूरक शेती पद्धतीमध्ये सेंद्रिय, जैविक, हिरवळीच्या खतांचा, कीटकनाशकांचा अवलंब केला जातो. त्यामुळे जमिनीतील कर्बाचं प्रमाण वाढतं, जमीन सुपीक होण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, ही पद्धत पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली असल्यामुळं हवा, पाणी, माती हे घटक प्रदूषण मुक्त राहतात. थोडक्यात, पर्यावरणपूरक शेती ही आजच्या काळाची गरज आहे, ज्यामुळं शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात आणि पर्यावरणाचंही रक्षण होतं. मंडळी, कृषीवाणीत आजच्या पुरतं इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच कृषीवाणीच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत मी विनया गांगल आपली रजा घेतेय. नमस्कार.
1: मंडळी, अतिशय महत्वाची अशी ही माहिती आपण जाणून घेतली आहे विनया गांगल यांच्याकडून. आणि आता मात्र स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आजच्या पुरतं आपण इथेच थांबतोय. स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: आणि श्रोते हो, आता स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमानंतर अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी हा आवडीचा कार्यक्रम.
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: रसिको हो नमस्कार, सुप्रभात. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमात मी मेघा आपलं मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात आपण आणि कसं चालू आहे आपलं आयुष्य? आपण सगळे मजेत आनंदात असाल अशी आशा करते. श्रोते हो, त्यात समाधान मानावं म्हणजे समाधान कशात मानावं हे आहे. आहे त्यात समाधान मानावं की मग काही मिळवण्यात समाधान मानावं का मग मिळवण्यातच सुख मानावं की देण्यातही मोठं सुख मानावं. संत कबीर आपल्या दोह्यात म्हणतात की चीटी चावल ले चली बीच में मिल गई दाल, कहे कबीर दो न मिले एक ले एक डाल. संत कबीर यांच्या या दोह्यात गहन अर्थ दडलाय. बघा, एकदा एक मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली होती, पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, अरे वा देवा, तू भाताची सोय केलीच होती पण आता वरणाचीही सोय झाली. पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणं मुंगीला काही शक्य नसल्याने ती खिन्न झाली. तेव्हा संत कबीर म्हणतात, वेडाबाई, तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल तर वरणाचा अर्थात त्या डाळीचा त्याग करावा लागेल, आणि जर वरण हवं असेल तर भाताचा त्याग करावा लागेल. श्रोते हो, तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने समाधानाने आणि लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद आणि समाधान त्या डाळीने हिरावून घेतला होता. रसिको हो, माणसांचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतात तोवर माणूस आहे त्या गोष्टीत आहे त्या परिस्थितीत समाधानी असतो, पण विकल्प उपलब्ध झाले की ते त्याच्या जवळील गोष्टीचा आनंद समाधान हे क्षणात हिरावून घेतात. श्रोते हो, पूर्वी आजोबा पणजोबांच्या काळातल्या वस्तूही पुढच्या पिढ्या आनंदाने वापरत असे. इतकंच काय तर मोठ्या भावंडांचे कपडे, वह्या, चपला, खेळण्या हे देखील लहान सख्खे मावस चुलत भावंड आनंदाने हौशीने वापरत असे. हो, त्यांना त्या वस्तू कधीच जुन्या आणि वापरलेल्या किंवा टाकून दिलेल्या वाटतच नसे, कारण तेव्हा इतके विकल्प

उपलब्ध नव्हते, पैसेही नसायचे, आणि त्यात मात्र प्रेम आपलेपणाची भावना मात्र नक्की असायची. आज बघा ना, मार्केटमध्ये असंख्य विकल्प उपलब्ध आहे, त्यामुळे वस्तूंचा जुन्या होण्याचा कालावधीच हा क्षणिक करून टाकला आहे. परिणामी लोक भरपूर खरेदी करतात, मग गरज असो नसो तो नंतरचा विचार, पण मग चांगल्या वस्तू मात्र भंगारात किंवा बाजूला पडतात किंवा टाकून द्याव्या लागतात. रसिको, भौतिक वस्तूंचा हा नियम मानवी नाते संबंधांनाही लागू होताना दिसतो. नातं, मैत्री यांची नाळ ही कधी नव्हे इतकी कमजोर आता झालेली आहे. रसिको हो, देवाने माणसाला दोन हात दिले, ते दोन्ही हात गोळा करावे, सगळंच गोळा करावे म्हणून नाही, तर एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी. आणि समाधानी वृत्ती ही कायम ठेवावी. सगळंच मला मिळावं ही वृत्ती आनंदाची वाट ही फुसट करते. माणूस म्हणून जगताना भौतिक वस्तूंची लूट करण्यापेक्षा प्रेमाची लूट करा, मदतीची लूट करा, आणि मग बघा कसं समाधान मिळतं, कसा आनंद मिळतो.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची.
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
2: 50% भरघोस सूट.
0: आजच भेट द्या,
2: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रक्षक फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या परिसर या कार्यक्रमात आपण सर्वांचं मी अलका चंद्रात्रे मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत पक्षी संवर्धन या अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल. मंडळी, पहाटेची वेळ, मंद वारा आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट हीच तर निसर्गाची खरी ओळख आहे, पण आज हाच आवाज अनेक ठिकाणी कमी होत चाललाय. शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि हवामान बदल यामुळं अनेक पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. पक्षी हे फक्त आकाशात उडणारे जीव नाहीत, तर ते पर्यावरण संतुलन टिकवून ठेवणारे निसर्गाचे महत्वाचे घटक आहेत. पक्षी बीज प्रसार करतात, कीटक नियंत्रित करतात, फुलांच्या परागीभवनात मदत करतात आणि पर्यावरणातल्या बदलांचे जैवसंकेतही देतात. म्हणूनच एखाद्या परिसरात

0: पक्ष्यांची संख्या कमी होणं म्हणजे त्या परिसंस्थेत काहीतरी बिघाड होत असल्याचा इशारा असतो. आपल्या महाराष्ट्रातही अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. चिमणी, कावळा, साळुंकी, बुलबुल, कोकिळ, पोपट, घार, मोर असे स्थानिक पक्षी आपल्या आसपास दिसतात. तर दरवर्षी अनेक स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात. रोहित म्हणजेच फ्लेमिंगो, सायबेरियन पक्षी, पाणथळ भागात येणारे विविध बदकांचे प्रकार हे त्यातील काही उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातील नांदूर, मधमेश्वर, जायकवाडी, भिगवण यासारखी ठिकाणं स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्वाची अधिवास क्षेत्र मानली जातात. श्रोते हो, पक्ष्यांचे वैविध्यपूर्ण आवाज ही साधी अशी क्रिया नाही, तर निसर्गात निरंतर चालणारा तो संवाद असतो. कोकिळ ऋतूबदलाचा संकेत देते. काही पक्षी पावसाची चाहूल देतात, तर काही पक्षी पर्यावरणातील प्रदूषण वाढल्याचे संकेत देतात. म्हणूनच पक्षी हे निसर्गाचे जैवसंकेतक मानले जातात. पण आज पक्ष्यांसमोर अनेक संकटं उभी आहेत आणि त्यामुळं पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. पूर्वी घरांच्या कौलांमध्ये, झाडांमध्ये आणि मोकळ्या जागांमध्ये सहज दिसणारी चिमणी आज अनेक शहरातून जवळपास गायब झाली आहे. पक्षी संवर्धनासाठी आपणही अनेक छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. घराच्या गच्चीत किंवा खिडकीत पाण्याची छोटी भांडी ठेवू शकतो, धान्य ठेवू शकतो, फळझाडं आणि स्थानिक वृक्ष लावू शकतो, प्लॅस्टिकचा वापर कमी करू शकतो आणि पक्ष्यांची घरटी नष्ट होणार नाहीत याची काळजी घेऊ शकतो. विद्यार्थ्यांनी बर्ड वॉचिंग, पक्षीगणना, पाणपोई अभियान आणि चिमणी घरटे उपक्रम यासारख्या कृतींमध्ये सहभागी झालं तर पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक प्रभावीपणे निर्माण होऊ शकते. मंडळी, जर पक्षीच नसतील तर निसर्गाचा आवाज हरवेल, आकाश रिकाम वाटेल, शेतीवर परिणाम होईल आणि पर्यावरण संतुलनही बिघडेल. म्हणून पक्षी संवर्धन ही फक्त पर्यावरणाची गरज नाही, तर ती आपल्याही अस्तित्वाची गरज आहे. चला तर मग पक्ष्यांसाठी पाणी ठेवूया, झाडं लावूया आणि या सुंदर अशा जीवसृष्टीचं संरक्षण करूया. आजच्या परिसर कार्यक्रमात इथंच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत मी अलका चंद्रात्रे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोते हो, परिसर कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे आणि आता वडनेरे सराफ विज्ञान कट्टा काही क्षणातच.
2: नीट जेईई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्ज्वल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरी चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
4: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
5: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपले मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत एक भन्नाट वैज्ञानिक कोडं. हे कोडं आहे अशा अदृश्य शक्तीचं जी ना दिसते ना हाताला लागते, पण तिच्याशिवाय आजचं आधुनिक जगच थांबून जाईल. चला तर मग ऐका आजचं कोडं. मी दिसत नाही पण हवेतून फिरते, आवाज, गाणी, बातम्या क्षणार्धात दूरवर पोहोचवते. माझ्या मदतीने रेडिओ बोलतो, मोबाईल चालतो आणि अवकाशातील संदेशही पृथ्वीवर येतो. सांगा पाहू मी कोण? काय मंडळी, ओळखलं का उत्तर? चला थोडा विचार करा. या कोड्याचं उत्तर आहे रेडिओ तरंग. हो श्रोते हो, रेडिओ तरंग म्हणजेच रेडिओ वेव्ज. ही विद्युत चुंबकीय तरंगांची एक प्रकारची अदृश्य ऊर्जा आहे. यांच्या सहाय्याने रेडिओ, दूरदर्शन, मोबाईल फोन, वायफाय, उपग्रह संपर्क अशा असंख्य तंत्रज्ञान प्रणाली काम करतात. या अद्भुत रेडिओ तरंगांचा शोध लावणारे महान

0: शास्त्रज्ञ होते हेनरीच हर्ट्स. सन 1880 दशकात त्यांनी प्रयोग करून सिद्ध केले की विद्युत आणि चुंबकीय शक्ती लहरी स्वरूपात अवकाशातून प्रवास करू शकतात. त्यांच्या नावावरूनच या तरंगांच्या वारंवारतेचे एकक हर्ट्ज असे ठेवण्यात आले. पण श्रोते हो, या शोधाला प्रत्यक्ष उपयोगात आणणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये भारताचाही मोठा वाटा आहे. भारतीय वैज्ञानिक जगदीश चंद्र बोस यांनी रेडिओ तरंगांवर अत्यंत महत्वाचे संशोधन केले आणि बिनतारी संदेश पाठवण्याचे यंत्र विकसित केले, ज्याचा पाया आधुनिक वायरलेस तंत्रज्ञानामध्ये वापरला जातो. त्यांनी अतिशय सूक्ष्म मायक्रोवेव्ह तरंग निर्माण करून त्यांचे प्रात्यक्षिक दाखवले. अनेक इतिहासकारांच्या मते बिनतारी संदेश वहनांच्या संशोधनात त्यांचे योगदान खूप मोठे होते. जगदीश चंद्र बोस हे केवळ भौतिक शास्त्रज्ञ नव्हते, तर वनस्पतींमध्येही संवेदना असतात हे दाखवून देणारे महान संशोधक होते. विज्ञानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत व्यापक होती. यानंतर भारतात रेडिओ खगोलशास्त्र क्षेत्रात मोठं संशोधन घडून आलं. भारतीय शास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जाते. यांनी रेडिओ दुर्बिणीच्या सहाय्याने विश्वाचा अभ्यास करण्यासाठी मोठं कार्य केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबईजवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. त्यानंतर डॉक्टर गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. उटी येथील रेडिओ दुर्बिणीच्या यशानंतर महाराष्ट्रातील पुण्याजवळ खोडद नारायणगाव येथे त्यांच्या नेतृत्वाखाली जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले. भारतात जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT उभारण्यात आली. ही जगातील अत्यंत महत्वाच्या रेडिओ दुर्बिणींपैकी एक मानली जाते. मित्रांनो, आज आपण मोबाईलवर बोलतो, FM रेडिओ ऐकतो, इंटरनेट वापरतो, GPSच्या मदतीने रस्ता शोधतो, हे सगळं शक्य होतं ते या अदृश्य रेडिओ तरंगांमुळे. विशेष म्हणजे अंतराळ संशोधनातही रेडिओ तरंग फार महत्वाचे आहेत. अंतराळातील उपग्रह पृथ्वीशी संपर्क साधण्यासाठी रेडिओ तरंगाचाच वापर करतात. पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असलेली यानेही आपल्याशी संवाद साधू शकतात. आज विज्ञान प्रसारासाठी रेडिओचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. तर श्रोते हो, आजच्या कोड्यातून आपण जाणून घेतलं अदृश्य असलेल्या रेडिओ तरंगांनी आपल्या जीवनात किती मोठी क्रांती घडवली आहे. विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळा नाही, तर आपल्या रोजच्या जीवनात सतत कार्यरत असलेली जादू आहे. आणि या जादू मागे असतात जिज्ञासा, प्रयोग आणि अथक परिश्रम करणारे वैज्ञानिक. ऐकत रहा आकाशवाणीचा विज्ञान कट्टा. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: वडनेरे सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
6: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
5: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
7: वडनेरे सराफ,
5: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
7: आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक.
8: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
9: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
8: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत. परत

0: कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नाती जपण्या आयुष्यभराची
3: परंपरा ही अधिक मासाची.
2: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
3: अधिक मास होणार आता अधिक खास.
2: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
3: 50% भरघोस सूट.
2: आजच भेट द्या.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
5: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
4: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी.
5: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.
6: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
7: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
6: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही.
7: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
8: वडनेरे सराफ,
7: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
8: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
9: श्रोते हो, आज आहे 2 जून. आज लोकप्रिय अभिनेते, चित्रपट निर्माते राज कपूर यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करूया, त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊया त्यांच्या मेरा नाम जोकर या चित्रपटातील या गाण्यातून. आणि हे गाणं ऐकता जाऊया अस्मिता मुंबई वाहिनी.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं आक्की काय सांगत होतीस ग तू?
2: आता ग बाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शांत प्याव।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना
1: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास

0: विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका पीएचडी धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदा संधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंड मधील वाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रीप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघर.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत

0: ऑनलाईन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉक्टर मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नभो आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर. 7:23 होत आहेत. दिनविशेष श्रोते हो, ज्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम ऐकत आहोत तो रेडिओ, त्या रेडिओचं पेटंट मार्कोनी यांनी घेतलं दिनांक

0: 2 जून 1896 या दिवशी ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा आज जन्मदिवस 2 जून 1963 या दिवशी त्यांचा जन्म झाला. ज्येष्ठ गायक, गीतकार, वादक, संगीत संयोजक आणि इलयराजा, संगीतकार इलयराजा यांचा जन्म 2 जून 1943. ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि द ग्रेटेस्ट शो मॅन या उपाधीनं सन्मानित झालेले राज कपूर यांचं निधन झालं दिनांक 2 जून 1988 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरोडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
2: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन, अँड एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहेत. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्थ नसली तर बॉडी पडणार खाली. तर त्यामुळे पहिला त्यांना ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो म्हणजे नॉर्मल करतो, आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो. तर हा, तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे, कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट होतं.
1: अच्छा, केमो बद्दल काय सांगाल सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
2: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे, त्यांना केमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही, कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बाळ जातात, आपला वीकनेस येतो.

0: आपला ताप येतो अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन मध्ये मध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कुलिंग. त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते, ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकरात लवकर बरी होते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
0: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी.
1: अच्छा,
0: मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 2020 असते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय, सर्जरी केली, 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं सोपं
0: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने, किमो चालतो 2-2.5 महिने. तर तो टेस्ट मॅच आहे, रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतं, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळानं तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचंय डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता? आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
0: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्या आधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेन्शन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला, तंबाखू नाही खायचं किंवा अल्सर लवकरात लवकर डायग्नोस करून. त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झालं तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी अनेस्थेटिस्ट असतात, ते तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात. एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात, स्वॉलिंगसाठी स्वॉलिंग थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये.
1: अच्छा,
0: मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी आपण केलेली आहे, फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सेशन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सेशन आम सांगतो तितका मोठा सर्जन, आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये एक स्कार येतं, त्याने आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
1: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
0: कमी मी एकदम तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही घेत, तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट्स लावतो. तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला असत नाही, पण आधी ते आपण हड्डी आपण त्याचं टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचा, त्यामुळे तो आत
1: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं, ते

0: definitely stop karayche. Nicotine is a part of tobacco which is as addictive as cocaine. Apan ahar gheto, protein high asla paije, fibers high asle paije, multivitamins sangle apan ghetlele paije. Tapara nutrition var far stress dyaycha. आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
1: प्रतिकारशक्ती
0: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय आहे? इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम. म्हणजे तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो. तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायची, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज.

0: हॅबिट स्टॉप करायचे, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगल्या हेल्थसाठी
1: डॉक्टर. पण अशा पेशंट्सना डॉक्टर एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
0: ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे. त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्याला सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ती कधी येत नाही. ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलो ट्रीटमेंट झाली. एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनसाठी जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात. त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येते. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. आणि जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकन अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये घशामध्ये आणि स्वरांतरामध्ये आणि लंग्स वर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावा लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्यांचे कमी होतात.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई
1: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राने अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर.

0: श्रोते हो एक आठवण आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमाची.
1: शेतकरी बंधूंनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत होणार आहे. हॅलो किसान वाणीचा विषय आहे बीज प्रक्रियेचे तंत्र आणि महत्व. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक अनिल शिंदे. या विषयाबद्दल आपल्या काही शंका असतील तर अवश्य विचारा 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर. तर अवश्य करा फोन आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत. हॅलो किसान वाणी.

0: अगं मग याच एरियात का संपूर्ण नाशिक जिल्ह्यात फेमस होऊ शकतो हा गृह उद्योग?
1: अगं पण कसं?
0: अहो रेडिओवर, म्हणजे आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर जाहिरात द्या ना.
1: रेडिओवर? पण कसं शक्य आहे ते?
0: हो तर सहज शक्य आहे. आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा आणि मग बघा कसा संपूर्ण नाशिक जिल्हा या चिवड्याचे गुणगान गातोय ते.
1: वा, आत्ताच कॉन्टॅक्ट करते आणि लगेच रेडिओवर जाहिरात देते.
0: इतकंच नव्हे तर अगदी मोठ्या मोठ्या हॉटेल्स, क्लासेस, ज्वेलरीजच्या जाहिराती सुद्धा केल्या जातात आकाशवाणीवर.
2: तेव्हा आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्वरित आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी किंवा मान्यताप्राप्त जाहिरात एजन्सीशी संपर्क साधा आणि आपलं यश अनुभवा.
3: आकाशवाणी नाशिक केंद्रातर्फे आपल्या व्यवसाय हितार्थ जारी.
4: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
7: नमस्कार
6: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे, काय सांगाल?
7: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
6: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
7: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
6: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
7: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
6: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
7: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
6: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना

0: काकू किती यम्मी आणि टेस्टी आहे हा चिवडा ग.
1: अगं हाच काय, सगळ्याच प्रकारचे चिवडे खूप छान असतात यांच्या या गृह उद्योगात मिळणारे, आणि या एरियामध्ये खूपच फेमस आहे सगळ्या चिवड्यांचे प्रकार.

0: नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचं ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. आणि आता आनंद घेऊया कविवर्य कुसुमाग्रजांच्या या नितांत सुंदर गाण्याच्या. स्वर आहे सुमन कल्याणपुरी यांचा.

0: कविवर्य कुसुमाग्रजांचे शब्द गुणगुणावे इतकं सुखद असं सगळं आहे. पण हे सगळं ऐकण्यासाठी आपण मात्र ऐकत राहा आणि ऐकवत राहा आकाशवाणी नाशिक, जे आपण ऐकतातच आहात. रसिकहो, आता आपण दोन प्रायोजित कार्यक्रम लागोपाठ ऐकणार आहोत. प्रायोजित कार्यक्रम पहिला जो आहे तो अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा, आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा. ऐकूया.
1: सादर आहे अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा. प्रायोजक कांक्रिया ज्वेलर्स, व्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
2: हॅलो ताई, कशी आहेस ग?
3: मी मजेत. आज काय विचारणार?
2: तुला बरं समजलं ग मला काहीतरी विचारायचं म्हणून.
3: अगं मनखवडी आहे ना मी.
2: अधिक महिन्यात अनेक जण व्रत वैकल्य करतात, उपास तपास करतात. मग तू पण करणारच का ग?
3: हो ते करणारच आहे. पण त्याआधी तुला मी या अधिकाविषयीची एक गोष्ट सांगते.
2: सांग ना.
3: काळाच्या प्रवाहात एक महिना असा होता की ज्याला मलमास म्हणून सगळेच टाळत. बाकीचे 12 महिने त्याला म्हणायचे की बघ आमच्या सानिध्यात बघ सण उत्सव लग्न कार्य कितीतरी आहे, तुझ्याकडे तसं काहीच नाहीये. मग त्याने अत्यंत दुःखी मनानं आपलं गाऱ्हाणं भगवान विष्णूंकडे घातलं. भगवंत, अहो माझं अस्तित्वच निरर्थक आहे.
2: मग
3: भगवंत म्हणाले की तू स्वतःला तुच्छ लेखू नकोस. तुझ्यात कोणताही डामडोल नसलेला सात्विक गुण आहे बरं, काळजी करू नकोस. मी तुला माझं नाव देतो पुरुषोत्तम.
2: आणि मग तो झाला पुरुषोत्तम मास. हे ताई किती छान अर्थ आहे ग या कथेचा. प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहेच.
3: अगदी बरोबर. आणि म्हणूनच या अधिक महिन्याची सात्विकता आपल्या अंगी यावी यासाठी असतात त्यातले उपवास वगैरे. आणि त्यामुळेच मी पण दर अधिकच नाही करत, पण यंदा किमान महिनाभर तरी एकभुक्त राहता येते का ते बघणार आहे.
2: म्हणजे एकाच वेळेस जेवणार?
3: हो, म्हणजे आधी करून बघणार आहे. पण नाही झेपलं तर मग सरळ दोन्ही वेळेस जेवण करणार. पण तेही अगदी साधं जेवण, म्हणजे तामसी मसालेदार आहारावरती पूर्ण नियंत्रण करणार.
2: वा, म्हणजे यंदाच्या अधिकात एकंदरीत तुझ्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणार आहेस.
3: हो, छान शब्द वापरला. डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच एक प्रकारचं शुद्धीकरण नाही का,
2: म्हणजे आरोग्याला हितकारक असलेलं क्लिन्झिंग.
3: अगदी बरोबर. तसंच अधिकच्या निमित्तानं दानधर्म, पूजापाठ, स्तोत्रपठण यामुळे स्पिरिच्युअल क्लिन्झिंग, आणि मौनव्रत किंवा धार्मिक ग्रंथ वाचन यामुळे सायकोलॉजिकल क्लिन्झिंग,
2: म्हणजे मानसिक शुद्धीकरण. म्हणजे बघ ना ग, मन आणि शरीर यांची योग्य सांगड घालायची, आहार संतुलन करायचं, आणि त्यानिमित्तानं अधिक मासाची आध्यात्मिकता अधिक सात्विकतेनं जपायची.
3: आजच्या आधुनिक काळातलं आधुनिक पद्धतीनं केलेलं पापक्षालन.
2: हो खरंच की ग.
3: लक्षात घ्या, हे सगळं करताना आजच्या काळाशी सुसंगत, आसपासच्या परिस्थितीला पूरक आणि आपल्या तब्येतीला झेपेल इतकंच करायचं. आणि हे साधलं तर खरी सार्थकता लाभते.
2: आणि अधिकस्य अधिकम फलम हे देखील साधेल. हो ना.
3: बर, म्हणजे मिळालं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर.
2: हो हो.
3: आता मी विचारू?
2: विचार.
3: अगं तू परवा कांक्रिया ज्वेलर्स यांच्याकडच्या महोत्सवाबद्दल सांगणार होतीस.
2: अगं हो हो. अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियाचा, आणि त्यानिमित्तानं त्यांच्याकडे पारंपरिक आणि आधुनिक सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या ज्वेलरीसह चांदीचं पूजा साहित्य, म्हणजे आपलं दिवे, समया, तांबड, चांदीची सुबक भांडी, शिवाय कलाकुसरीच्या अनेक भेटवस्तूंच्या भरपूर व्हरायटी आहेत.
3: ते पण आपल्यासाठी जोडवी वगैरे.
2: अगं जोडवीच काय, पैंजणाच्या पण कितीतरी व्हरायटीज आणि डिझाईन्स आहेत. बघता क्षणी प्रेमात पडशील.
3: चल काहीतरीच काय यावयात कसलं प्रेमात. पण तू साड्यांचं शोरूम वगैरे म्हणालीस ना त्यांचं.
2: हो हो. अगं तिथेच आहे, तिसऱ्या मजल्यावर. पैठणी म्हणू नको, कांचीवरम म्हणू नको, बनारसी, डिझायनर, अगदी घागरा चोली सुद्धा सगळं एकाच ठिकाणी. म्हणजे बघ तुझ्या आवडीची जरी काठाची आणि लेकीला मॉडर्न डिझायनर साडी नक्की मिळणार.
3: म्हणजे आता उन्हाचा आता खरेदीला इकडे तिकडे फिरायला नको.
2: अजिबात नको. सगळी खरेदी एकाच वेळी एकाच ठिकाणी, म्हणजेच कांक्रिया ज्वेलर्स.
3: अगदी बरोबर. म्हणजे आता आपली पुढची भेट तिथे.
2: चल कधी भेटायचं बोल.
3: परवाच.
2: शुभस्य शीघ्रम. बर आता फोन ठेवते हा मी. बाय
3: बाय.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या,
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट.
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
4: कांक्रिया ज्वेलर्स, व्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.

रसिक हो, जेव्हा एखादी माता आई आपल्या निजलेल्या बाळाला इतकं गोड प्रेमाने असं गाणं गाऊन उठवते तेव्हा ते किती सुखद असतं. आणि आईचा तो स्पर्श आणि कविवर्य कुसुमाग्रजांनी जी भावना या गाण्यातून मांडली आहे, वा वा वा. त्याच्यासाठी ना खोटं खोटं झोपावं आणि आईने प्रेमाने डोक्यावरनं हात फिरवावा आणि हे

0: होता अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा प्रायोजक कांकरिया ज्वेलर्स ब्रजभूमी उंटवाडी नाशिक संपर्क 9673610006 सहभाग पल्लवी कुलकर्णी आणि किशोरी केणीकर
1: संकल्पना आणि निर्मिती नंदन दीक्षित
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत रेडिओ चॅनल तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही
3: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल विद्याविकास सर्कल गंगापूर रोड नाशिक
4: नमस्कार श्रोते हो रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनपूर्वक स्वागत करते गेल्या काही भागांपासून रक्त कमी होण्याची कारण आपण जाणून घेतोय रक्तातील महत्वपूर्ण घटक लोह याविषयी पण आपण जाणून घेतलंय आजही आहेत आपल्या सोबत लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रितेश जुनागडे नमस्कार डॉक्टर
5: नमस्कार
4: डॉक्टर रक्तातील दुसरा महत्वपूर्ण घटक कोणता
5: त्याचं नाव आहे व्हिटॅमिन B12 म्हणजे जीवनसत्व हे अनेक आहे आपल्या शरीरात त्यात बी नावाचे जीवनसत्व 1, 2, 3, 4, 13 आहे त्यातल्या त्यात 12 नंबरचं घटक हे रक्तवाढीसाठी फार महत्वाचं आहे रक्तवाढीसाठीच नव्हे तर मेंदू किंवा जे नसा आहे आपल्या त्या स्नायू आहे त्या पेशींसाठी पण व्हिटॅमिन B12 खूप महत्वाचं आहे आणि व्हिटॅमिन B12 हे लोहासारखंच आहारातनंच आपल्याला मिळतं शरीर ते तयार करू शकत नाही त्यामुळे आहारातनं जर B12 आलं नाही तर B12ची कमतरता होऊन त्याला आम्ही इंग्रजीत डेफिशियन्सी म्हणतो ते होऊन आपलं हिमोग्लोबिन हे कमी होणार आहे नुसतंच हिमोग्लोबिन नव्हे तर काही पेशंट्समध्ये पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट पेशी हे सुद्धा कमी होऊ शकतात आणि व्हिटॅमिन B12 कमी झाल्यामुळे आपल्याला मेंदूचे विविध प्रकार आजार होऊ शकतात त्यात विसराळेपणा पण आला म्हणजे बरेच लोक म्हणतात मी इतक्यात विसरायला लागलो किंवा चांगला आहार घेऊन सुद्धा वजन कमी होतंय माझं किंवा मला पोटाचे विकार व्हायला लागले तर असं जे झालेत काही पेशंटमध्ये त्यांना पण B12 कमी व्हायची शक्यता आहे त्यामुळे B12 हे आहारात येत असल्यामुळे त्याबद्दल आपण बोलूया आणि हे व्हिटॅमिन महत्वाचं म्हणजे शाकाहार पदार्थात नाहीच आहे कुठल्याही शाकाहार पदार्थात व्हिटॅमिन B12 मिळतच नाही
4: डॉक्टर म्हणजे सगळ्या शाकाहारी लोकांमध्ये B12 कमीच आहे का
5: तसं नाहीये कारण की बरेचसे शाकाहारी पेशंट्स किंवा शाकाहारी लोक आहेत ते दूध किंवा दुधाचे पदार्थ कुठल्या ना कुठल्या मार्फत घेतात चहामध्ये काय असे ना दूध घेतलं जातं आपल्या देशामध्ये आपण कोरा चहा सहसा पित नाही बरोबर त्यामुळे भारतात कदाचित इतर देशांच्या तुलनेत इथेच आपलं दूध टाकून चहा पिला जातो बऱ्याच वेळा मला असं वाटतं त्याचं कारण हेच आहे जर दूधच घेतलं नाही तर B12 डेफिशियन्सी होणार आहे तर पाश्चात्य देशामध्ये आपण फार म्हणतो ब्लॅक टी पिणार आहोत आणि ब्लॅक कॉफी पिणार आहोत त्यांचा आहार प्रामुख्याने मांसाहारी आहे त्यांना B12ची गरजच नाही शाकाहारी लोकांना दूध आणि दुधाचे पदार्थामध्येच B12 मिळू शकणार आहे त्यामुळे दूध हे कुठलंही असो गायीचं असो म्हशीचा असो हा फार कॉमन प्रश्न माझ्यासाठी कुठलं दूध प्यायचं आम्ही कुठलं दूध याच्यात काही फरक नाहीये व्हिटॅमिन B12 दोघी दुधात आहे फॅटचा फरक पडतो तर दुसरं म्हणजे दुधाचे पदार्थ जसं काही ताक दही लोणी चीज बटर पनीर यामध्ये पण व्हिटॅमिन B12 हे अधिक आहे त्यामुळे शाकाहारी लोकांनी याचं सेवन हे केलंच पाहिजे परत यावेळी मांसाहार लोकांची चंगळ आहे त्यांना फार काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही आठवड्यात 1-2 जरी मांसाहार घेतला तरी तो B12 साठी पुरेसा होतो पण माझ्याकडे अनेक पेशंट येतात की मांसाहार घाऊन सुद्धा B12 कमी आहे ते लक्षणं तर रक्त कमीचेच मी काय फार त्यावर बोलणार नाही त्या आधीच्या भागात आपण बोललोय पण मग हे B12 कमी मांसाहारमध्ये का होतं आहार चांगला करून सुद्धा का होतं तर बऱ्याच वेळा अनेक वर्ष आपण तेलकट तुपकट बाहेरचं बरंच खात असतो त्यामुळे आपली पोटामध्ये काही विशेष पेशी आहेत की ते एक इंट्रेन्सिक फॅक्टर नावाचं घटक तयार करतात की जे B12 या घटकासाठी महत्वाचं आहे आणि हे कमी असल्यामुळे बऱ्याच लोकांना चांगलं खाऊन सुद्धा हे नसल्यामुळे हे B12 शोषण नीट होत नाही शोषण नाही होत तिसरं कारण म्हणजे नको ते जंतू किंवा जंत पोटात असतात ते पण तुम्ही खाल्लेलं B12 थोडंफार प्रमाणात ते खाऊन घेतात त्यामुळे तुम्हाला ते शेवटपर्यंत मिळत नाही तर एक प्रमुख कारण आहे मांसाहार खाणाऱ्यांमध्ये पण B12 डेफिशियन्सी होऊन तुमचं रक्त कमी व्हायचं
4: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी लोटस हॉस्पिटलचा OPD नंबर आहे 77740-73485 777-407-3485 श्रोते हो B12 प्रमाण कमी होण्याची काही कारण आज आपण जाणून घेतले डॉक्टर B12 कमतरतेमुळे

0: काय आजार होऊ शकतात, ते होऊ नये यासाठी काय करावं, याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय. मात्र पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. आज आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद डॉक्टर.
1: धन्यवाद.
0: श्रोतेहो पुन्हा भेट आहे पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत मी सुप्रिया देवघरे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
3: श्रोते हो आपण दोन प्रायोजित कार्यक्रम ऐकले, अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा आणि प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण घेऊन केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 8:15 वाजलेत आणि ही वेळ आहे आमच्या गीतधारा या कार्यक्रमाची. रसिकहो, गीतधारा या कार्यक्रमाला सुरुवात करूया देव दिनाघरी धावला या संगीत नाटकातील नाट्याचार्य बाळ कोलटकर यांच्या नाट्यपदाने. स्वर्गीय स्वर आहे पंडित कुमार गंधर्वाणी वाणी जयराम यांचा, तर याला संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

0: श्रुतीहू नाट्याचार्य बाळ कोलटकर यांच्या या अजरामर अशा नाट्यपदाचा आनंद आपण घेतला. स्वर्गीय स्वर होता पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा. तर याला संगीतबद्ध केलं होतं, सुमधुर असं हे नाट्यपद होतं, मनाला भावणारं. याला संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. नाटक होतं देव दीनाघरी धावला. रसिक हो गीतधारा या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सकाळचे 8:22:40 झाले आहेत. कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: नाती जपण्या आयुष्यभराची
5: परंपरा ही अधिक मासाची.
4: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
5: अधिक मास होणार आता अधिक खास.
4: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
5: 50% भरघोस सूट.
4: आजच भेट द्या.
5: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
7: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
6: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
8: वडनेरे सराफ,
9: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर.

0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
1: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
2: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
1: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
2: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.
3: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड, नाशिक.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: नाती जपण्या आयुष्यभराची
6: परंपरा ही अधिक मासाची.
5: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
6: अधिक मास होणार आता अधिक खास.
5: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
6: 50% भरघोस सूट.
5: आजच भेट द्या
6: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
9: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
10: अटी व शर्ती लागू.

श्रोतेहो, सोन चाफ्याचा हळवा आणि हृदयापर्यंत जाणारा, खोल हृदयाला मोहून टाकणारा सुगंध आणि प्रेम यावर अतिशय भावस्पर्शी अशी ही रचना आपण ऐकली कविवर्य मंगेश पाडगावकर यांची. युगल स्वरूता सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांचा, तर याला संगीतबद्ध केलं होतं शांक नील यांनी. आणि याच गीताबरोबर आजचा गीतधारा हा कार्यक्रम समाप्त होऊन आपण खरं तर म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात प्रवेश केलेला आहे. तेव्हा म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आता मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ.

0: काही क्षण जगण्याचे
1: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
2: काही क्षण अनुभवाचे
0: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे,
1: काही क्षण गुणगुणण्याचे
2: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावणारी
0: आकाशवाणी
2: ऐकत रहा FM 101.4 MHz वर
0: आकाशवाणी नाशिक।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं नाशिक केंद्र आणि आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील ही कव्वाली।

0: आकाशवाणी नाशिक।
1: श्रोते हो, आपण ऐकतच आहात आकाशवाणीचं नाशिक केंद्र। आणि आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील ही कव्वाली।

0: श्रोते हो, कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील कव्वाली आपण ऐकली म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात. आता एक छोटीशी विश्रांती.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
1: 10 लाख द्या, वाचाल.
3: सर, एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर, 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर श्रोते हो आपण म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. सकाळचे 8:42 आणि 36 सेकंद झाले आहेत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत स्वानंद किरकिरे यांचं बालगंधर्व या चित्रपटातलं गीत. आनंद भाटे आणि सहकारी यांच्या स्वरात या गीताला संगीत दिलं आहे कौशल इनामदार यांनी.

श्रोते हो, स्वानंद किरकिरे यांचं बाल गंधर्व या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आनंद भाट आणि सहकारी यांच्या स्वरातलं, ज्याला संगीतबद्ध केलं होतं कौशल इनामदार यांनी. आणि आता मात्र म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमाची सांगता आपण दोन रोमॅन्टिक अशा गाण्यांनी करणार आहोत. महाराष्ट्र शाहीर आणि लाल इश्क या चित्रपटातली ही दोन गाणी.

श्रोते हो, आपण लाल इश्क या चित्रपटातलं गाणं ऐकलं. हे गीत होतं अश्विनी शेंडे यांचं. अत्यंत रोमॅन्टिक असं हे गाणं होतं आणि याला संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या युगल स्वरात हे गीत होतं. आणि याबरोबरच आजचा म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर.

0: आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम PNG अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पुन्हा गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, समारंभ प्रिय भारतीयांना विशेषतः महिलांना साज शृंगाराची विशेष आवड आहे असं आपल्याला भारतभर दिसतं. लग्न, मुंच, वास्तुशांत असे विविध समारंभ असो किंवा सणवार किंवा पार्टी असो, सोन्याच्या बांगड्या, तोडे, बिलवर, पाटल्या या परिधान करणं भारतीय स्त्रियांना फार आवडतं. तर आज आपण सोन्याच्या बांगड्यांच्या विविध प्रकारांची माहिती घेण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलंय. मोडक साहेब, तुमचं स्वागत. नमस्कार.
5: नमस्कार. साधारणपणे आपण तीन महत्वाच्या माळा बघितल्या होत्या, मोहनमाळ, जोंधळी आणि कंठीमळी. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हल्ली फॅशन झाली आहे की ज्या प्रकारची मी माळ गळ्यात घालीन त्याच प्रकारचे बांगडे, त्याच प्रकारची पाटली जर असेल तर मॅचिंग सेट बनवले जातात. ते सेट घातले की त्यांना ते मिसमॅच किंवा मिक्स अँड मॅच, मिसमॅच किंवा मिक्स अँड मॅच हे दोन्ही टाळता येतं. तर ज्या प्रकारचा जो मणी असतो, म्हणजे मोहनमाळीत वेगळा मणी असतो, कंठीमणीचा वेगळा असतो, त्यानंतर जोंधळीचा वेगळा असतो, तर बांगडीचा बेस आणि त्याच्यावरती टॉपिंग आपण जसं म्हणतो तर तसं ते टॉपिंग त्या मण्यांचं ते सोल्डर केलेलं असतं प्रॉपरली आणि त्याला बाजूनी आणखीन एक कानस बांगडी म्हणतात त्याला, बांगड्यातलाच प्रकारे अगदी थीन बांगडी असते आणि त्याला कर्व्ह असतात त्याला, तर ती सोल्डर केली जाते आणि त्याच्याप्रमाणे त्याला एक सेट म्हणजे केली जाते ती बांगडी किंवा पाटली आणि मग त्या मोहनमाळ, कंठीमणी माळ किंवा जोंधळी माळ्याच्या बरोबर असे ते सेट बनवले जातात. साधारण हे सेट म्हटलं तुम्ही तर 110 ते 120 ग्रॅम पर्यंत येतात आणि मजुरी म्हणाल तर 14-16% मजुरी पडते. फक्त एकच हे सेट तुम्हाला लगेच मिळू शकत नाहीत कारण बांगडी मापानुसार बनते.
0: बरोबर.
5: माळा या इंचात तयार असतात त्यामुळे तुम्हाला जर तसा सेट हवा असला तर तो ऑर्डर देऊन करून घ्यावा लागतो
0: आणि त्याला वेळ लागतो,
5: त्याला थोडा वेळ लागतो. तर 120-130 ग्रॅम पर्यंत साधारणपणे 17-18 लाख रुपये GST, मजुरी आणि सोन्याच्या किमती सकट असे सेट बनू शकतात. आणि मग त्यामध्ये जसं आपण मागल्या वेळेस म्हटलं की काही टेक्नॉलॉजीमुळे हलक्या वजनात स्व बनू शकतात, तरीही हलक्या वजनात बनू शकतात की जे 70-80 ग्रॅम पर्यंत बसतात आणि मग त्याची साधारण किंमत 11-12 लाख रुपयापर्यंत GST सकट मिळते. आणि हा प्रकार आता वाढतोय, म्हणजे ही फॅशन म्हणून वाढतीये आणि हलक्या वजनामध्ये म्हणजे जे नवीन टेक्नॉलॉजीच आहे त्या प्रकारे करून मग नुसतं एकच मोहनमाळ करून आणि त्याचा सेट करून थांबत नाहीत लोक. मग जोंधळीचा पण करतात सेट, कंठीमणीचाही सेट करतात,
0: म्हणजे ग्राहकांची जशी अपेक्षा असते त्याप्रमाणे तुम्ही बनवून देता. अशा बांगड्या पाटल्या तयार असतात का किंवा त्यांचे सेट तयार असतात का हे आम्हाला सांगा.
5: बनवून देतो याच्यात कारण सांगितलं असं, बांगडी आणि पाटली तयार ठेवणं शक्य नसतं कारण प्रत्येकाचा हाताचा वीण आणि माप वेगळं असतं, तर त्याप्रमाणे ते घडणं गरजेचं असतं. काही एक स्टँडर्ड साईजच्या बांगड्या आणि हे तयार असतात पण ज्या सेट असतात त्या सेट हे रेअरली घेतले जातात आणि त्याचा तिकीट साईज मोठा असतो, त्यामुळे त्यातल्या माळा तयार असल्या तरी बांगड्या मात्र करून मागाव्या लागतात.
0: मोडक सर, आज आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्याची खरेदी कशी करायची हे सगळं सांगितलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
5: धन्यवाद.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आज

0: भेट द्या PN कारगिल अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
1: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
0: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
1: शिवाय आपल्याला अडकलेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
0: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स. अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: आकाशवाणीचे हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर प्रायोजित कार्यक्रम PNGN सन्स आताच आपण ऐकला. श्रोते हो, आणि आता काही गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. तर त्याला सुरुवात करूया संगीत सौभद्र या नाटकातील या नाट्यपदाने.

0: श्रोते हो संगीत सौभद्र या नाटकातलं नाट्याचार्य अण्णासाहेब पलोसकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं आणि स्वर होता प्रकाश घांगरेकर यांचा. आपण गीत भारती या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: हॅलो
6: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
5: पुन्हा
6: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल.
7: 10 लाख द्या, वाचाल.
5: सर एवढे कुठून आणणार?
7: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
5: सर 2 लाख
8: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
6: अरे
5: ठेवला
8: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
5: फ्रॉड?
8: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवाल.
9: RBI सांगते,
10: जाणकार बना, सतर्क राहा.
11: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
12: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
11: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी.
12: टकले बंधू सराफ, सराफ बाजार नाशिक.
13: नाती जपण्या आयुष्यभराची,
14: परंपरा ही अधिक मासाची.
13: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
14: अधिक मास होणार आता अधिक खास.
13: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
14: 50% भरघोस सूट.
13: आजच भेट द्या,
14: विश्वास नाशिककरांचा.
13: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
15: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
16: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
15: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
16: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
15: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
17: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
18: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
17: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
18: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट.
17: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
18: यासाठी तुमची वाट बघतोय
17: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
18: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
19: सकारात्मक ऊर्जेचा अखंड सरा अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
17: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
18: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
17: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
18: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट.
17: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
18: यासाठी तुमची वाट बघतोय
17: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
18: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
13: नाती जपण्या आयुष्यभराची,
14: परंपरा ही अधिक मासाची.
13: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
14: अधिक मास होणार आता अधिक खास.
13: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
14: 50% भरघोस सूट.
13: आजच भेट द्या,
14: विश्वास नाशिककरांचा.
13: अडावतकर.

0: बेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कैनडा कॉर्नर नाशिक।
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र। आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय। शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे। अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं।
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत।
3: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही। नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड। आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
6: अटी व शर्ती लागू।

0: परीक्षक फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
5: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
6: श्रोते हो, हे आकाशवाणीचं नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर आपण आनंद घेत आहात गीत भारती या कार्यक्रमाचा. या कार्यक्रमात मराठी मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात. चला ऐकूया महाराष्ट्र माफ करा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातील या अतिशय गोड अशा गाण्याचा.

0: रसिको हो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आणि आता काही जाहिराती.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कानकर यांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
2: नाती जपण्या आयुष्यभराची
3: परंपरा ही अधिक मासाची.
2: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
3: अधिक मास होणार आता अधिक खास.
2: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
3: 50% भरघोस सूट.
2: आजच भेट द्या
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
5: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
6: अटी व शर्ती लागू.
7: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा
8: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
8: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
8: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
8: कांकरिया ज्वेलर्स.

शेतकरी बंधूंनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत होणार आहे. हॅलो किसान वाणीचा विषय आहे बीज प्रक्रियेचे तंत्र आणि महत्व. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक अनिल शिंदे. या विषयाबद्दल आपल्या काही शंका असतील तर अवश्य विचारा. 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर तर अवश्य करा फोन आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत. हॅलो किसान वाणी.

0: ರಾಜ ಕರು ಕಿತಿ ಸಹನ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟು ಮಲ್ಲಾರಿ ಹಳು ಹಾಕು ಪಿಸಲಿ ಬಾಂಗಡಿ ಬಿಲ್ಲೋರಿ ಹಳು ಹಾಕು ಪಿಸಲಿ ಬಾಂಗಡಿ.
1: रसिक हो गोविंद माशेलकर यांचं हे अति यांच्या स्वरात अतिशय गोड असं हे लोकगीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा गीत भारती हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. श्रोते हो, आता आपण आनंद घेणार आहोत विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा आणि त्यानंतर ठीक 10 वाजता Akashvani@90 निमित्ताने आकाशवाणीचं संचित हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू थोड्याच वेळात, अर्थात 10 वाजता. तेव्हा ऐकत रहा, ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर.

0: काटेकोर पाळा नियम, नाहीतर रस्त्यावर भेटेल यम.
1: सकाळचे 10 वाजता आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
0: आकाशवाणी.

बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येय वाक्याशी बांधिलकी जपणाऱ्या आकाशवाणीने भारतातील असंख्य श्रोत्यांशी आपले ऋणानुबंध जोडले आहेत. ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या आकाशवाणीच्या सेवेची ही 90वी वर्षपूर्ती. आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांचे

0: रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, चित्रपट संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकगीतं, मुलाखती, भाषणं, चर्चा, वेगवेगळ्या विषयांवरची रूपकं, नाटकं, श्रुतिका, संवाद अशा अनेक रूपातून आकाशवाणी आपल्या श्रोत्यांजवळ अभिव्यक्त होत असते. परंतु याबरोबरच वेगवेगळ्या श्रोता समूहाच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा गरजा असतात. या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आकाशवाणीनं केली. या कार्यक्रमांना समर्पक अशी शीर्षकही देण्यात आली. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर किंवा वेगवेगळ्या प्रांतात प्रादेशिक भाषांमध्ये हे शीर्षक पाहायला मिळतात. परंतु कार्यक्रमाचा मूळ गाभा एकच. साधारणपणे 1937-38 हा काळ. आकाशवाणी मुंबई केंद्रातील तत्कालीन कार्यक्रम निर्माते बाळ कुरतडकर यांचे दिनेश अडावतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक अंश.
1: तर स्त्रियांचा कार्यक्रम सुरू करताना मला बाळ स्त्रियांसाठी कार्यक्रम करायचा आहे, काय करायचं, मग तुम्ही सांगा, मी करू का, मी करतो. तर तो स्त्रियांचा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मनातून म्हणालो की या कार्यक्रमाला पहिल्यांदा नाव काय द्यायचं, तर महिला मंडळ. महिला मंडळ
2: काय ठेवलं?
1: तर मी गिरगावात रामन शाळेत शिकत होतो, तिथे सँडर्स रोडवर एक वनिता विश्राम नावाची फार जुनी संस्था आहे स्त्रियांची, वनिता विश्राम, ती अजूनही आहे. तो वनिता शब्द मला आवडला आणि मी त्याचं नाव वनिता मंडळ ठेवलं.

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मराठी वर्णमालेविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण लहानपणी बाराखडी शिकलो, कालांतरानं त्यात काही बदल झाला, त्यामध्ये काही स्वर आणि व्यंजनांची वाढ करण्यात आली, त्याला कोणी 14 खडी तर कोणी 15 खडी असं म्हणतात. आज आपण या 15 खडी विषयी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
1: आकाशवाणीचे विशिष्ट श्रोता समूहाचे कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांऐवजी एखाद्या विशेष वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मनोरम असा मेळ. गम्मत जम्मत, बाल जगत, बाल विश्व, किलबिल ही शीर्षक आहेत लहान मुलांच्या कार्यक्रमासाठीची. लहानग्यांचं भाव विश्व जपत त्यांच्यासाठी बालकथा, बालगीतं, संस्कारक्षम ज्ञानवर्धक गोष्टी यांचा समावेश असतो. त्याचबरोबर बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बालकांसाठीचा हा कार्यक्रम त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
2: नमस्कार, मी स्नेहा पाटवे. मी आता 4th मध्ये शिकते. नुकतीच मला आकाशवाणीवरील गम्मत जम्मत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी होता. जेव्हा आई बाबांनी माझ्या मुलाखतीबद्दल शिक्षकांना सांगितले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षकांनी माझी मुलाखत ऐकली आणि माझे कौतुक केले. इतकंच नाही तर माझ्या नातेवाईकांनीही फोन करून माझे अभिनंदन

0: दनकेरे, सर्वांकडून मिळणारी शाबासकी ऐकून मला खूप अभिमान वाटला. सुरुवातीला आकाशवाणीच्या ऑफिसमध्ये जाताना मला थोडी भीती वाटत होती आणि खूप टेन्शन आली होते. पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी इतके मनमिळावू होते की माझे सगळे टेन्शन सुटकी सरशी निघून गेले.
1: बालदोस्तांनो नमस्कार. आजच्या आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये मी वैशालीताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, ही बालमैत्रीण आहे आरोही जावडेकर. आरोही, तुझं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आरोही, सगळ्यात पहिल्यांदा तर तू आम्हाला स्वतःविषयी सांगशील की तू आत्ता कितवीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातेस.
2: मी सहावीत आहे. मी बाल शिक्षण मधील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते.
3: युववाणी हा कार्यक्रम खास युवकांसाठी. महत्वाकांक्षांच्या स्वप्न पंखांनी उंच गगन भरारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गाची दुनिया चणारी. गीत, संगीत, गायन, काव्य, नाटकं, नाट्य, अनेक कला प्रकार, तसंच रोजगार, ज्ञान, माहिती, मनोरंजन, सर्व काही अगदी भरभरून त्यांचं स्वतःचं खूप मोठं असं विश्व असतं.

0: हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा युवावाणीच्या या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कधी कधी असं वाटतं की किती बोरिंग झालंय यार, आपण काहीतरी ऍडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग करायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला असेच काही युवक दोस्त आलेले आहेत ज्यांनी असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि ते आज आपल्याशी शेअर पण करणार आहेत. मित्रांनो, कोकण योद्धा सागरी मोहिमेतील काही युवक दोस्त आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत भारतीय नौसेना कमांडर आलोक लांगे सर, या संपूर्ण मोहिमेचे कोऑर्डिनेटर शशिकांत जाधव सर, त्याचबरोबर आपल्याशी गप्पा मारायला आपले काही युवा मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत. लीडर कॅडेट विदिशा, एबल कॅडेट चिन्मयी, लीडर कॅडेट स्वानन आणि एबल कॅडेट मनीष. चला तर मग सुरू करूया आजच्या या गप्पांच्या मैफिलीला.
1: जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकरी राजासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम, थोडं मनोरंजन आणि खूप सारं ज्ञानवर्धन, नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची कामगिरी अतिशय प्रभावीपणे शेतीविषयक कार्यक्रमातून पार पाडली जाते आणि शेतकरी बांधव या ज्ञानाचा आणि माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात. जमीन कशी असावी इथपासून ते थेट बाजारपेठेची उपलब्धता, लागवड तंत्रापासून ते हवामानाचा अंदाज, ते कापणीपर्यंतचा प्रवास, पुढे साठवणूक, अगदी एक मार्गदर्शक पाठीराखा म्हणावा तसा हा कृषी कार्यक्रम.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे.

स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे. भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते. वनिता मंडळ, स्त्री सखी, सखी सखी सहेली अशा शीर्षकांनी वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या स्त्रियांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांच्या यशोगाथा, आरोग्य, स्वावलंबन, कायदे, उद्योजकता, कुटुंब कल्याण आणि मनोरंजन, महिलांसाठीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांचं स्वतःचं आपलं म्हणता येईल असं एक छोटंसं पण अगदी स्वतंत्र असं विश्व.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्या प्रपंचात रमताना, बाहेरच्या सगळ्या बाजारहाटीत फिरताना, सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना एक हळूवार आणि शांत असा कप्पा आपल्याला अगदी घट्ट तरीही एक नाजूकशी अशी हळवी साथ करत असतो, आणि तोच असतो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधल्या आपल्यातल्याच अनेक सख्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यानं, अनुभवानं, विचारानं आपल्याला समृद्ध करणारा असा हा कप्पा. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील अशाच एक वेगळी वाट, आणि ती देखील वयाच्या 50 नंतर, जी स्वतःसाठी, स्वतःतल्या स्वसाठी निवडलेली अशी वाट. आणि अशी वेगळी वाट निवडलेल्या अवलिया आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत. त्या आहेत कवयित्री आणि संगीतकार अरुणा अनगळ. जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्या शब्दात. अरुणाताई, आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुम्ही स्वतः संगीतकार आहात, कवयित्री आहात, छान छान कविता केलेल्या आहेत, काही गाण्यांना संगीतही दिलं आहे.
1: हो.
0: कसा प्रवास सुरू झाला तुमचा
1: हा? मी म्हणेन हा योगायोग असावा, कारण लहानपणापासून वाचन, गायन, संगीत या सगळ्याची आवड होतीच. सगळ्या कलांची मी प्रेमी आहे, म्हणजे शब्द आणि सुरांवर मनापासून प्रेम करणारी मी एक कलाकार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सर्वप्रथम खरंच मी मनापासून आभार मानते की आकाशवाणीमध्ये मला यायची आपण संधी दिली, कारण मी तर म्हणेन की आकाशवाणी ही माझी बालपणापासूनची मैत्री आहे.
0: छान, मस्तच.
1: आणि खूप काही ऐकत गेले त्यामुळे ते मे बी झिरपत गेलं माझ्यामध्ये आणि आवड निर्माण झाली. आणि महत्वाचं म्हणजे मी हुजूरबागेसारख्या शाळेमध्ये होते, त्यामुळे तिथे त्याला खतपाणी दिलं असं मी म्हणेन.
2: पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणत असत. त्यांचं हे विधान श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत राहील. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कामगारांसाठीच्या कार्यक्रमात कामगारांचे हक्क आणि कायदे, रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि सुरक्षितता, शासकीय योजना, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन, कामगारांना त्यांचे हक्क आणि कायदे याविषयी माहिती करून देणं, रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती करून देणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जयपाल पाटील हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर थळ येथे प्रथम श्रेणी रेल्वे चालक

0: धन 23 वर्ष कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरव केला आहे. तर ऐकूया कामगार सुरक्षा या विषयावरील त्यांचं भाषण.
1: नमस्कार कामगार बंधूंनो, स्वातंत्र्यापूर्वी मुंबईत नाविकांचा संप झाला. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सर्व गिरण्यांमध्ये संप कमिट्या स्थापन झाल्या. कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आणि बंडखोर नवसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1946.

0: आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम म्हणजे उतार वयातील आधार देणारी एक भावनिक काठी. उतार वयात सतत संवाद साधणारा एक सखा म्हणजे रेडिओ. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात वृद्धापकाळात आहार, मानसिक आरोग्य, व्यायाम, योग, एकटेपणा, विविध कल्याणकारी योजना, भावनिक आधार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर मनोरंजन जे गीत, संगीत, नाटकं, श्रुतिका या माध्यमातून असेल, ज्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्यक्रम देऊन वृद्धापकाळातील जीवन अधिक समृद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण करण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे.
1: ज्येष्ठ श्रोते हो, सादर नमस्कार. माणसाच्या गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधनं ही मर्यादित असतात, त्यामुळे नियोजन कुठल्याही गोष्टीचं हे अत्यंत गरजेचं असतं, विशेषतः अर्थनियोजन, ज्याची फळं निवृत्तीनंतरच्या जीवनात अधिकतर आपल्याला गरजेची भासतात. आणि त्या दृष्टीने नियोजन आणि गुंतवणूक कशी करावी याबाबत अधिक सावधानता आपल्याला बाळगावी लागते. आज या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. विविध माध्यमात ते या विषयावर सक्रिय असतात, त्याचप्रमाणे या संदर्भातली त्यांची 26 पुस्तकही प्रसिद्ध आहेत. नमस्कार विनायक कुलकर्णी.
2: नमस्कार,
1: आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि प्रथम मला असं विचारायचं की निवृत्तीनंतरच्या काळाचं जे नियोजन मी म्हटलं ते नेमकं केव्हा सुरू होतं किंवा केव्हा ते करायला पाहिजे?
2: खरं म्हणजे निवृत्ती पश्चातचं जे नियोजन आहे ते ज्या दिवशी त्या व्यक्तीला पहिली नोकरी लागते, पहिला पगार मिळतो, त्या दिवसापासून खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने लोकांच्या हे लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असल्यास पेन्शन, तर त्याच्यामुळे ह्याच्या पुंजीवरती आपल्याला जगता येईल अशी कुठेतरी एक मानसिकता बाळगूनच ती नोकरी स्वीकारलेली असते. तर आता तसं राहिलेलं नाहीये.
0: भाषा, जीवनशैली, संस्कृती आणि अधिवास या बाबतीत आपलं एक वेगळंपण जपणारा समाज घटक म्हणजे आदिवासी. त्यांची लोककला, लोकगीतं, संस्कृती याचं प्रतिबिंब म्हणजे आदिवासी बांधवांसाठी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम. आदिवासी बांधवांचे सण, उत्सव, त्यांच्या परंपरा, स्थानिक कलावंतांच्या कलेचं सादरीकरण, जनजागृती आणि मुलाखती असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं.

आकाशवाणीचा एक कार्यक्रम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांसाठी पण आहे. सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांचा राष्ट्रसेवेबद्दल आपल्या मनातला आदर व्यक्त करणं, त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग याबद्दल त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त करणं, देशाचा आवाज म्हणून रेडिओ ही भूमिका सक्षमपणे पार पाडत आहे.

0: आहेत रूपक ऐकलं आकाशवाणीचं संचित. लेखन, निवेदन आणि सादर करते दीपक केसावलेकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोत्या, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर श्रोते हो आपण आकाशवाणी @90 च्या निमित्ताने आकाशवाणीचं संचित हा कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम

कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राने अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित केला होता. सकाळचे 10:30 वाजले तेव्हा आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग.

श्रोते हो अतिशय दर्जेदार असा प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. श्रोते हो एक आठवण, आज रात्री 11:10 भारत सरकारच्या 11 वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकणार आहोत. यात आजचा विषय आहे किसान कल्याण. हा विशेष कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आज रात्री 11:10. आणि आता मात्र सकाळचे 11 वाजताय, तेव्हा 11 ते 12 आपण आनंद घेणार आहोत विविध भारतीच्या विविधरंगी कार्यक्रमांचा. त्यानंतर 12 ते 1 वनिता मंडळ अस्मिता मुंबई वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. पण प्रसारणाच्या या टप्प्यावर मात्र नियंत्रण कक्षातील माझे सहकारी संजय भोयर आणि श्याम नायर यांच्यासह प्रसारण कक्षेतून मी आपली रेडिओ सखी मेघा बुरकले आपला निरोप घेत आहे. ऐकत रहा, ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजतात. थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: बघ रोहित, हे असं असतं, आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक.
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे, आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला, म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मेरी मजाल, तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे, बोल.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग, कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझं आपलं एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे.
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे, त्यामुळे.
0: तू कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते. नाही
0: हे नाही असं अजिबात नाही, घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
1: वेगळं?
0: निराळ वेगळं. हो
1: अच्छा, मी तू त्या टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी काय झालं?
0: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली.
1: हो,
0: अनेकांनी नाकं मुरडली.
1: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
0: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
1: हो आणि तुझी नम्मा मावशी ते काय म्हणाले आठवते ना?
0: काय,
1: जवळपास जायला बरी आहे पण लांब जायला.
0: अरे
1: जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मला सांग, तू खुश आहेस ना या 2 पहिया गाडीवर?
0: खुश नव्हे, बेहद्द खुश आहे. कारण 1-2 नव्हे तर याचे कितीतरी फायदे आहेत, तूच बघ.
1: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांब लचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही शिवाय.
0: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः शून्य आणि चालवायला अगदी सोपी आहे.
1: सुखद, खरं तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
0: आपण सगळ्यांनीच EV प्रसार करायला हवा, दुचाकी काय किंवा चारचाकी काय.
1: अगं ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे, म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय, पण ते सार्वकालिकच आहे नाही का? म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
0: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
1: हो आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना, आला जवळ.
0: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा, खरं तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
1: हो हो हो, तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी, भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
0: काय. मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ. एक एक भांडं वेगळं धुण्यात पाणी वाया जातं, रोजची तबकडी आहे आमची.
1: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही, ते आपल्या गोड स्माईल करतात. ए पण हे झालं म्हणजे घरातलं ग, सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
0: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदा बदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर का व्हॉट्सअप चालू असतं.
1: तुला आठवते सुखदा, शशीमा

0: रोमाची राणी आपल्याकडे राहायला आली होती, तर
1: हाँ
0: दात घासताना तिने नळ सोडून ठेवला. केवढी रागवली होतीस तू तिला.
1: झाली त्याला 15 वर्ष, पण ती आजच आठवण काढते बर का, आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागावलीस तर मला काही आवडलं नव्हतं, पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
0: नशीब, म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
1: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टक टक करतो.
0: अगं म्हणजे काळजी पोटी ग. आणि खर तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
1: पण लोक किने उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
0: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे,
1: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं.
0: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
1: हो ना, आता तुला सांगते, माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकर मध्ये शिजवून घ्यायची.
0: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहितीये ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हटलं तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
1: अगदी अगदी. आता सुद्धा बघ ना, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो, पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
0: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात, पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
1: खरंय रे, किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न, तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरंय.
0: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
1: आणि त्याच्याही चिंध्या होताल्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
0: किंवा आई शिवणयंत्रामधले छोटे भाग पुसायला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे व कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली काच पुसली जायची ग.
1: हा तेही आहेत. कधीतरी की नाही पटकन बारीकसं काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे रियूज होऊ शकतो वस्तूंचा, प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
0: हो ना, पण काही लोकांना भरमसाठ गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून बाजूला पडला.
1: रिपेअरिंग दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
0: गंमत काय काय झालं तरी काय.
1: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
0: बर.
1: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती, फक्त एक बटन फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय टाकून दे.
0: अरे बापरे, आणि मग काय शुभा त्याने टाकून दिला की काय कुर्ता.
1: छे छे, तिने सुईदुरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या 1 मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
0: अवघडच आहे पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वार थोडं बदललंय बर का सुखदा.
1: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती.
0: नाही नाही, अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सुत्य म्हणावं लागेल नाही का.
1: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
0: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील नाही का.
1: हो ना, पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
0: हो हो, पण आशेला जागा आहे बर का सुखदा. म्हणजे बघ आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
1: हो, पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा हे अंमलात आणावंच लागेल.
0: खरंय खरंय. आणि मगाशी आपण बोलत होतो ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते नाही का.
1: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. मूल सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असतं.
0: आपल्याला नाही का म्हणजे उतू नको मातू नको

0: असं लहानपणापासून शिकवलं गेलंय.
1: होय
0: म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी, पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
1: तरी त्याचा खोटा गर्व करू नये, अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती रोहित.
0: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात,
1: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
0: म्हणूनच म्हटलं ना पंक्तीमध्ये कसं हवं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचाच एक प्रकार नाही का? तेच पाण्याच्या बाटल्यांचं, एक एक घोट घेतात लोक आणि बाटल्या फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडफडतो ग हे पाहून.
1: अगदी खरंय.
0: काय शर्वरी मॅडम, बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतली.
2: बरेच दिवस कुठे रे? हा मागच्या दोन्ही वेळी आपली भेट झाली नाही, तूच भटकत असतोस.
0: हॅलो, मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो कळलं.
2: तेच ते, कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा, मज्जा असते एका माणसाची.
1: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी की राग येतो बरं का रोहितला.
2: जाऊ दे ग, जाऊ दे. पण रोहित दादा मी काय म्हणते, बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेले संस्कार विसरलास का?
0: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे, आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
2: ओ रे माझ्या दादुल्या, पण हे काय तू अर्धाच पेला का बरं भरून दिलाय?
0: सांग सांग सुखदा, सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
2: अरे वा, नवीन काही प्लॅन, काही खरेदी, कपडे, दागिने, कुठे टूर बी राखताय की काय?
1: अजिबात नाही, यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
0: ए हा शब्द ना ह्याच्या डिक्शनरी मध्ये नसेलच सांगतो मी तुला.
2: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा सांग याला, मला हा शब्द माहितीये की नाही ते.
1: शाबास, येस.
2: अरे काटकसर म्हणजे
0: म्हणजे म्हणजे काय काय?
2: थांब ना. हा, गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर. बरोबर,
1: अगदी बरोबर. पण काटकसरीच्या मुळाशी असतं गरजा कमी ठेवणं.
2: तेवढं मात्र सांगू नकोस.
1: अगं
2: अगं, म्हणजे जे लागतो ते लागतंच ना. म्हणजे कपडे, शूज, ऍक्सेसरीज, थोडस मेकअपचं सामान आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस.
0: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं थोडं थोडं असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
2: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासचं काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराणा डायलॉग मारायचा आहे?
0: काय?
2: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
0: हे बघ डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग आजच्या या अचानक भेटीचा हेतू काय.
2: भेटीचा हेतू सांगतेच, पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना ग.
1: देते देते, हे बघ मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेला आहे, थांब देते.
2: हा, आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळतं, फक्त 160 रुपयाला पाकिट.
1: अगं आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
0: हे घ्या भडंग. पण शर्वरी आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नकोस.
1: बरे मुली, आज काय काय प्रोग्राम काय?
2: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
0: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशाबद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
2: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. टिडिंग टिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
0: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे. आणि म्हणून हा पैसा उडाव सोहळा.
1: शर्वरी हा, मला एक सांग, खरेदी कुणासाठी आणि कसली करायची?
2: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
0: ए मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट ओसंडून चाललंय अगदी.
1: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
2: चलताय ग मज्जा, बस.
0: सुखदा म्हणते ते खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
2: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
1: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेताना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
0: करेक्ट शर्वरी. आणि गंमत

0: नाही बरं काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते आणि गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
1: तुला आता वाटलं असेल झालं आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू. पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो गंभीरपणे विचार करायला हवा.
2: तू अगदी मोहितच्या आईसारखं बोललीस हा. पैसे आहेत म्हणून उधळू नये. स्वतःसाठी मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
1: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं. उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळ पट्टी नको.
0: सुखदा आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर. हो ना शर्वरी?
2: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही पण
1: नाही म्हणजे मला कळलं ग तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं ना.
0: शर्वरी मी काय म्हणतो तुला बोनस सेलिब्रेट करायचंय ना. आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय.
1: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या 2-4 साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
2: अरे वा किती बेस्ट आयडिया ही. हो ना माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
0: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवलेत तरी चालेल.
2: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
1: शर्वरी आहेच गुणांची.
2: येस
1: समजावून सांगितलं ना की सगळं पट्ट तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे.
0: सुखदा तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल. मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे. मैं नाचू या गाऊ.
2: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस. म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटकसर होईल.
1: वा वा शर्वरी क्या बात है. याला म्हणतात सौ सुनार की एक लुहार की. तसं हे वाक्य आहे तुझं.
0: चला नवरा बायको युती मोडीत निघून दणंद भावज युती झालेली आहे. म्हणजे आपण इथून काढता पाय घेतला.
1: नको नको रे रोहित रुसू नको. रुसला मजवरती गरोहित रुसला मजवरती.
2: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
0: आणि मग एकाच साडीतून शिवलेले दोन सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड वाजवायला जाऊ.
2: दादा बँड वाला नाही त्याला ट्विनिंग म्हणतात. ट्विनिंग स्टे अपडेटेड. दे चल तुझा कुर्ता आण बघू लवकर.
0: अच्छा म्हणजे ते तसं रेशमी सलवार कुर्ता झाली का.
1: कुर्ता घालून बघण्याची.

श्रोते हो कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो नक्की सहभागी व्हा आणि आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: ही पृथ्वीमोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल, कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. ते मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं. बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. ॲडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत.
1: बरोबर आहे. अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला एक, ज्या समाजाला हा कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर हे अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत. आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची

0: मुलं सुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण सगळीकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
1: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012 लागू करण्यात आला, तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयी सांगा.
0: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्याय संहिता BNS झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत, तर त्यांनी मिळून हा एक विचार केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलंय ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात, तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
0: या कायद्याअंतर्गत बालक हा 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं, म्हणजे 364 दिवस म्हणजे जो आपला एक वर्षाचे असतात, म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेली जी मुलं असतात, मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर, म्हणजे हा आपला कायदा जो आहे तो जेंडर न्यूट्रल आहे. म्हणजे लिंग म्हणजे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो, फक्त मुलीच नाही. तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
1: मॅडम, 2012 पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, तर त्याविषयी काय सांगाल.
0: 2018 नवीन सुधारणा करणार, कारण 2012 असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार म्हणजे सिरियस केसेस झालेले आहेत की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो, लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत, तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये, आपल्याला हे असे शब्द वापरणं गरजेचं आहे की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं का, तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून हे अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं, हत्या केली जाते. तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या, सजा शिक्षा दिल्या जायच्या, त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्त देण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंड सुद्धा देऊ शकतो, आजीवन कारावास सुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणा अंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास, म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे, म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा, त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत. आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात. चॉकलेटचं आमिष दाखवून, आईस्क्रीमचं आमिष दाखवून असे मुलांना फसवून हे केले जातात. तर असे

0: सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि जे काही कालमर्यादा याच्यामध्ये लादून दिलेली आहे की अमुक कालमर्यादेच्या अंतर्गतच हे खटले चालवले गेले पाहिजे. कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली, आता नरसापूरचीच ताजी घटना आहे, की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की याला मृत्यूदंडाचीच सजा द्या. तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो. तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत, बाल लैंगिक शोषण, तर याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो, प्रसार केला जातो. तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018 अमेंडमेंट मध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम, या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं? बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं, याच्यामध्ये आपण लैंगिक छळ, म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार, म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधी कधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात, असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्शच झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्या सोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून, कधी कधी जे तोंडाने बोललेले शब्द आहेत त्याच्यानी सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्याने ती बालक व्यथित झालेला आहे, तर अशा प्रकाराला लैंगिक छळ, सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो. की ज्याच्यामध्ये पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते की 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल, तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार, ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो, सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा छळ, हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो, म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये, की त्याला एक थोडस गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो, तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार, की हे जेव्हा त्यांच्या सोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे, जसं बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील. त्याला अॅग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो, की आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे, ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेले आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार, म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा जो भाग, जो लिंग आहे, तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो, म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात, किंवा जी जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, अॅग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह, पण हा आहे तो अतिगंभीर आहे, अॅग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची, म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड, म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो, अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली जावी. हा, तर हे अशा केसेस, म्हणजे या वर्गीकरण आहेत, तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया, तशीच आहे की ज्या पीडित आहे बालक, त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत, तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतः सुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखाद्या ज्यांच्या बरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात, ते स्वतःला सेफ फील करू शकतात, अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा

0: तक्रार दाखल करता येते कोणीही म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम बऱ्याचदा काय होतं अत्याचार झाला ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार

0: शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम बऱ्याचदा काय होतं, अत्याचार झालं ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरणं आहेत, घटना आहेत, तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची, तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय, तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक, आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याची ज्याचा आपल्यावरती उपकार आहे, तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते, त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल. या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही, म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असते की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात, तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडस समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रीतसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
1: मॅडम लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
0: हो नक्कीच, जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते आणि त्या भीतीपोटी बालकं पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल बोलकं मूल, खेळकर मूल, अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
1: श्रोत्या, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम, एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते म्हणजे, कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
0: पोलिसां आता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे, म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्या समोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून

0: बसवता, आपण ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी युनिफॉर्म मध्ये नसावं, सिव्हिल ड्रेस मध्ये त्याच्याशी चौकशी करावी. आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्स मध्ये आहे. ते जे आहे ASI दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्या वरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील स्त्री किंवा पुरुष अधिकारी, तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते, त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे, सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते, त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच. आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असणं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, आपला प्रश्न विचारा. नाव आपलं?
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी विजयकुमार स्वामी बोलतो, बस्तवाड तालुका शिवाय जिल्हा कोल्हापूर इथून.
1: प्रश्न विचारा आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना, त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बरं, ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली आहे, पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावे सुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे. रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: हॅलो. हा, नमस्कार. प्रश्न विचारा आपला. तुमच्या रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी कराल का, म्हणजे तुमचा प्रश्न आम्ही ऐकू शकतो.
2: हॅलो.
1: हा, रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी कराल का. प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो, नमस्कार सर.
1: हा, नमस्कार, बोला.
2: सर, मी अकोला महाराष्ट्रावरून बोलतो.
1: प्रश्न विचारा आपला.
2: ती नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
1: नांदेडची मॅडम, एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: हा, पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत, कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आत्ता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे. आणि पुराव्याचे महत्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्वाचे आहेत, तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे. की जर एखाद्या बालकासोबत बलात्कार सारखी घटना झालेली असेल तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे जवळजवळ लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं आणि आता डिजिटल पुरावे जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील, CCTV फुटेज असेल, तर हे सगळे महत्वाचे पुरावे आहेत. आणि ह्याच्यामध्ये कलम 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत म्हणजे प्रिझम्पशन

0: ऑफ गिल्ट ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीनी स्वतःच असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो. आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात, नोंदवले जातात, तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूम मध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाल जे आहेत बालक ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात. आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात, एखादी सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून ते बालकाचं जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: फोन घेऊया आपण. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो.
1: हॅलो. हॅलो.
2: हॅलो.
1: हा बोला, आपला प्रश्न विचारा.
2: मी लातूरहून बोलतोय.
1: बर.
2: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीय, 2 वर्ष झालं, तिला न्याय भेटत नाहीये, त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का?
0: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत, आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे, आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत प्रत्येक तालुका जिल्हा कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सगळीकडे ही व्यवस्था आहे, तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एड मधून पॅनल ऍडव्होकेट दिले जातील जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तर असे जर पीडिताला चक्र मारण्याची गरज नाही, त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर लक्षात ठेवा, विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्ट सगळीकडे असतं, तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील. आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चक्रा मारायला लागत आहेत, शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही. तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ऍडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
1: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतंय, तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
0: बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच, पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकार सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बाल कल्याण समिती समोर पाठवलं जातं, आणि जर त्यांचा गर्भ त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बाल कल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलीही न्यायव्यवस्था किंवा ही जी बालकल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटल सारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असो ज्याच्यामध्ये एक गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर 2 डॉक्टर असतात जे तपासणी करतात, पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे. आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला, तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन म्हणजे सर्कमस्टन्स काय आहे, घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिये दरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हा, जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं, पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते, ही कोणालाही दाखवली जात नाही.

0: आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही. तिथे अ ब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते. आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसार माध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
1: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते, म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी, लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून, तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डीएनए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत. तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं, पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते, तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतात ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली एका वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी हे म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते एक थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते बालक पण ते कुटुंब पण मानसिकदृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
0: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं हे फार मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो, कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे, आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे, तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी. वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात. तर अशा हे आपल्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समिती समोर नेलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात ते जे काउन्सिलिंगचं काम करतात, किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे

0: तर ते कसं थोडंसं हिल होईल, म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता. आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना, त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे, पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही. पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली, त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं होतं. आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर, म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व्ह केलं गेलं होतं. पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा, पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिस कॉल दिला आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं आणि याच्यामध्ये त्या आरोपी, जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं. भोंदू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार, म्हणजे एक मंद मतिमंद मुलीचं सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्या, तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार, त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
1: म्हणजे एकूणच सगळ्यांनी, घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
0: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले पण सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका आणि दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा एक वाजतोय. थोड्याच वेळात
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर लेकर हाजिर होते हैं बस कुछ ही पलों में.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत केल्यावर राष्ट्रपतींनी या नियुक्त्यांना मंजुरी

0: जाणकारी दिल्याचं केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमावर जाहीर केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेश 2026 जारी केल्यानंतर ही नियुक्ती झाली. या अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे. शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या. समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते, यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
1: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है. ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता. लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि अपने से अनेक युवाओं ने विभिन्न
0: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमा हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. म्यानमाचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या. म्यानमाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तर प्रतीकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं सीबीएसईनं जाहीर केलं आहे. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ता

मतदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं होतं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

0: परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1 कोटी 70 लाख महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारलं असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल, मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026ची अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानान ओम्बा रुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्र दिनाच्या उत्साहात झाली. राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. प्रभारी विभागीय आयुक्त तथा अपर आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी BLO ना मतदार मॅपिंगचं काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऍपच्या माध्यमातून मतदारांचा शोध घेऊन यादीतील त्रुटी दूर करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. वन्यजीव आणि निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग अनुभव उपक्रम विशेष आकर्षण ठरला. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. घनदाट जंगलातील मसाणांवर रात्रभर बसून वन्यजीवांचं निरीक्षण करण्याचा अनोखा अनुभव सहभागी पर्यटकांनी घेतला. बालविवाह प्रतिबंध मोहिमेअंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त कारवाईत एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. राज्य सेवा हक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. शासकीय सेवेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याच्या दृष्टीनं त्यांच्या नियुक्तीकडे महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिलं जातं.

0: स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेमार्फत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून 26 ग्रामपंचायतींना बॅटरीवर चालणाऱ्या ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं. घराघरातून कचरा संकलन, त्याचं वर्गीकरण आणि वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी ही वाहनं उपयोगी ठरणार आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. शेतमालाची वाहतूक आणि शेतीच्या कामांसाठी बारमाही रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. याचवेळी आयोजित जनता दरबारात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई केवायसी मोहिमेलाही या महिन्यात गती मिळाली. पात्र शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी ई केवायसी पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन माध्यमातून प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान मे महिन्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे उष्णतेची तीव्र लाट. अमरावती जिल्ह्यात तापमानानं 46.8 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. सलग अनेक दिवस तापमान 45 अंशांच्या पुढे राहिल्यानं जनजीवन प्रभावित झालं. भारतीय हवामान विभागानं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दुपारच्या वेळेवर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला, तर नागरिकांच्या मोबाईलवर सतर्कतेचे संदेशही पाठवण्यात आले. या कडक उन्हाचा सामना करणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी अमरावती पोलीस विभागानं अभिनव उपक्रम राबवला. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना बॅटरीवर चालणारी एअर कूल्ड जॅकेट्स उपलब्ध करून देण्यात आली. सुमारे 150 जॅकेट्सचं वितरण करण्यात आलं. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आल्याने त्याचं विशेष कौतुक झालं. मर्दी रोडवरील घाटखेडा तलाव परिसरात उन्हाळी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या 4 बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मित्रांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही गाळात अडकून पाण्याखाली गेल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. चांदूर रेल्वे तालुक्यातील दहीगाव इथे 7 फूट लांबीचा अजगर आणि त्याची 10 अंडी सुरक्षितपणे वाचवून वनविभागानं त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलं, तर दुसरीकडे शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात एका बिबट्यानं शिरकाव केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वनविभाग, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुमारे 4 तासांच्या मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात आलं. या घटनेनं वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महिन्याच्या अखेरीस वातावरणात अचानक बदल झाला. अचलपूर, तिवसा, रेवसा आणि अमरावती शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीची नोंद झाली, विजेच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आणि किरकोळ नुकसानही झालं. मात्र तीव्र उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.
1: हमारे सुरीला सफर के कुछ संदेश इंतजार में है. फूलों की बातें चल रही थी तो फूलों की तरह मुस्कुराते रहिए, ऐसा लिखा हमारे साथी ने. मतलब फूलों को कई बार बेरहमी से कुचला और फेंका भी जाता है, जो कि नहीं करना चाहिए. और फूल काफी नाजुक होते हैं, उनके साथ इस तरह से बिल्कुल भी बर्ताव नहीं करना चाहिए, ऐसा इन्होंने कहा है. तो फिर उन फूलों को जो हमें गिफ्ट किए जाते हैं या जो मुरझा जाते हैं, उनके साथ ऐसा क्या किया जाए, किस तरह से उन्हें उपयोग में लाया जाए, आप हमें लिख सकते हैं. साथ ही हमारे साथी लिखते हैं एक और कि विभिन्न फूलों की फूलों में मिली जूही महक ओके और रंग बिरंगे फूल जो है वो मन को तरोताज़ा कर देते हैं और आँखों को भी तरावट देते हैं. बिल्कुल. साथ ही साथ एक साथी लिखते हैं कि कपास का फूल जिसके आगे संसार के सारे फूल फेल है. कपास के फूलों से रुई और खाद कपड़ा बनता है जो इंसानों के शरीर ढकने का काम करता है. जी हाँ, वो भी एक तरह का फूल ही है. बहुत बहुत धन्यवाद आपके इन संदेशों के लिए. साथ ही गुलकंद के अलावा और मुझे ज़्यादा कुछ नहीं यहाँ पे उपयोग सामने दिख रहा है आपके संदेशों में. मैं इंतज़ार कर रही हूँ कि और किस तरह से इन फूलों का उपयोग किया जाता है या आप किस तरह से करते हैं, ज़रूर मुझे लिखिए है.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे. मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तसं त्यांनी अट टाकली.

0: की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही, त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
1: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबारुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोनपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त

0: करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत याआधीच मिळवली त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार या व्यवहारांचे मध्यस्थ, मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: सखी सहेली कभी उलझा तो कभी सुलझा देती हो जीवन की हर पहेली. तभी तो कहलाती हो नित नवेली. किशोरी युवती से लेकर प्रौढ़ा वृद्धा की हर मुश्किल का हल यूं ही पल में कर देती हो सफल. तभी तो तुम हो सबकी प्यारी न्यारी दुलारी सखी सहेली. बहुत बातें लिखी हैं हमारे श्रोताओं ने, लेकिन अब हिमानी जी आई हैं तो हमारे मन में भी सवाल और बातों का ज्वार सा आया हुआ है. तो चलिए आपको हम उत्तराखंड की ओर ले चलते हैं. ये देहरादून से आपने दिल्ली का सफर कैसे तय किया और गर्मी की छुट्टियां, इस समय गर्मी बहुत तेज है पूरे देश भर में, तो गर्मी की छुट्टियों के बारे में बताइए. क्या नॉस्टैल्जिया होता है जब आप गर्मी की छुट्टियों में रेडियो सुनते हैं, आइसक्रीम और वो इकड़ दुखड़ का खेल, वो बचपन के संसार में आप गोते लगाइए और साझा कीजिए कुछ यादें.
2: बचपन में तो मुझे याद है कि गर्मी, सिंस मैं देहरादून से हूँ तो देहरादून का मौसम अभी भी वैसे बहुत अच्छा है कि जहाँ 2-3 दिन गर्मी होती है तुरंत बारिश आ जाती है. तो बहुत ही प्लेजेंट वेदर है कि
1: जी.
2: और हम लोग जब गर्मियां होती थी तो स्विमिंग पूल में ही पड़े रहते थे. और पापा हमको पापा पहाड़ी थे तो हमको देहरादून वैली में बहुत सारी नदियां हैं. गंगा जमुना तो है ही, हमने जमुना में राफ्टिंग भी करी है, गंगा में भी नहाने जाते थे. लेकिन ज़्यादा दूर नहीं, करीब 20-25 मिनट में एक लक्ष्मण झूला, वो होता लक्ष्मण झूला तो ऋषिकेश में लक्ष्मण सिद्ध होता था और सोंग रिवर होती थी तो हम लोग नदियों में जाके नहाते थे. पापा तो सीधे, हमने स्विमिंग पूल में भी था क्योंकि पापा डून स्कूल में पढ़ाते थे तो वहाँ स्विमिंग पूल था, लेकिन हम लोग नदियों में भी, मतलब प्रकृति से
1: जुड़ाव
2: बहुत जुड़ाव था. और जब गर्मियों की छुट्टियाँ होती थी तो पापा मसूरी ले जा लेते थे और तब हम पैदल चल के, अब तो खैर कार से जाते, पैदल चल के देहरादून से मसूरी जाते थे क्योंकि पहाड़ी रास्तों में बड़ा घुमाव होता है.

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात.

त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेल्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाहीये. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो

तरी मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाहीये. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो, तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागस्ता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते. म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही, तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत, तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं, किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो, किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टी व्ही समोर बसायचं, एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टाल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडंसं दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख

दुःखासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टॅल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टॅल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकट पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याच वेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टॅल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टॅल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.

0: तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं.

0: वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीजपुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान, येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपचा इच्छित 558 किलो हर्ट्स

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्या सोबत आहोत. श्रोते संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील 4th अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गानं प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षामध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयात ही फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत येते. अशीच की परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व्ह किती होतं? तर 304 बिलियन US डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व्ह किती होतं? तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय? म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं? तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती? तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं? तर आपला GDP ग्रोथ रेट हा 6.5% या वेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये, गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झाले आहेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला? गोल्ड रिझर्व ते 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 6.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं? तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशने हो, रोखीने होत असे, तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात. जनधन आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याच्यात त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. ह्याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. GST, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड ह्या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण, कारण आपल्या निर्यात कधी वाढेल? आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे, फरक आहे,

0: तो कमी कसं करता येईल, तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये पीएलआय स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट म्हणजे काय, तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशियंटवर होत होता तो आता होईनासा झालाय. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय, तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय, म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण, तर इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी ईज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत, त्या अडचणीचं निराकरण, म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे, आज भारत सरकारचे जे धोरण आहे, त्यामुळे निश्चितच इज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची, म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याची सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारण विरहित कर्ज मिळणं कठीण असायचं, म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने सीजीटीएमएससी द्वारा तारण विरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत, म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. त्याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो कणाच मोडला होता, कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं, कर्ज घेतलं होतं, त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचा फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज येतात, म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळाच्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण, देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास, दळणवळण सुधारणेमुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नेआण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचे

0: माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेनेच तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात, जे भारतात आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल, झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोते, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ठेवून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

श्रोतेहो, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसानवाणीमध्ये मी आमिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 2 जून 2026. आजच्या किसानवाणीमध्ये आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त, प्रश्नमंजुषा, कृषी वार्ता. या रोजच्या सदरांसोबतच कृषी संवादामध्ये ऐकणार आहोत आपण हॅलो किसानवाणी. बीज प्रक्रिया आणि बीज पेरणीचं तंत्र याविषयी प्राध्यापक अनिल शिंदे यांनी शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. चला तर मग मंडळी,

आता वळूया आजच्या आपल्या कार्यक्रमांकडे. जाणून घेऊया आजचं हवामान. तापमान कमाल 37.9° सेंटीग्रेड तर किमान 22.2° सेंटीग्रेड. आर्द्रता कमाल 71% तर किमान 36%. हे हवामान वृत्त आम्हाला निफाड येथील कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालंय.

0: चला तर आता वळूया आजच्या आपल्या हॅलो किसान वाणीकडे, ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसानवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कार्यक्रमाचा आजचा विषय आहे बीज प्रक्रिया आणि बीज पेरणीचं तंत्र. शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ प्राध्यापक अनिल शिंदे.

0: निवेदन आणि निर्मिती सहाय्य विनया गांगल यांचं, सूत्रसंचालन केलंय यामिनी भाकरे यांनी, तर तांत्रिक सहाय्य अर्जुन साठे आणि प्रशांत पाठक यांचं. सादर करते कृष्णा शिंदे. ऐकूयात हॅलो किसान वाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आता सध्या आपल्याला खरीपाची चाहूल लागली आहे आणि पाऊस सुरू झाला की आपल्याला पिकांची लागवड करायची आहे. मग त्यासाठी आपण बीज कुठून आणायचं, कोणतं बीज आणायचं, वाण कोणते घ्यायचे, या सगळ्याची प्रश्न आपल्याला पडतातच आणि त्याची तजवीज पण आपण करून ठेवतो आहोतच. मात्र बीज आणल्यानंतर ते लागवडीआधी आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचं असतं. तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यामुळे आपलं बीज जर शुद्ध आणि चांगलं असेल तर खरंच रोपांची लागवड ही चांगली होणारच, आणि रोप चांगले असतील तर उत्पन्नही चांगलं येईल. त्यामुळे बीज प्रक्रिया आणि पेरणीनंतरचं व्यवस्थापन हाच विषय आपला आजचा हॅलो किसानवाणीचा आहे. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत प्राध्यापक अनिल शिंदे. शिंदे सर हे के वाघ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. सर नमस्कार. अगदी सुरुवातीला मला एक सांगा की सर, की जेव्हा आपण बी खरेदी करतो आणि घरी आणल्यानंतर जेव्हा आपल्याला लागवड करायची असते त्यावेळेस आपल्याला बीज प्रक्रिया करावी लागते, तर ही बीज प्रक्रिया म्हणजे काय?
2: जे काही बीज आपण पेरणी करतो त्या बीजावर बरेचसे रोग येण्याची शक्यता असते. जसं मरकूज असेल किंवा काही कीड असेल, तर बीज प्रक्रिया जी असते याच्यामध्ये आपण काय करतो की जे खराब बी आहे ती वेगळं केलं जातं, एक सारखं बी ठेवलं जातं आणि मग त्या बीजावर आपण संस्करण करतो. म्हणजे एक प्रकारची प्रक्रिया, मग त्याच्यामध्ये जैविक, रासायनिक आणि भौतिक या टाईपच्या प्रक्रिया करून त्याचं संस्करण केलं जातं, जेणेकरून ते बी पेरणीला योग्य आणि चांगलं त्याच्यापासून जे काही पुढे रोग येणार आहे ते आपण आधीच त्याला वेगळं करतो की जेणेकरून ते रोगमुक्त बी असेल.
1: अगदी अगदी खरं आहे. पण म्हणजे बीज शुद्ध असलं पाहिजे.
2: बरोबर.
1: आणि ते चांगल्या प्रकारे त्याची उगवण पण चांगली झाली
2: पाहिजे,
1: तरच ते सुदृढ रोपट त्याच्यापासून तयार होत, नाही का?
2: चांगलं.
1: आणि म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करून घेणं
2: गरजेचं,
1: नाही का? बरं, पण या बीज प्रक्रियेचे फायदे काय होतात?
2: आता बीज ऍक्च्युली तीन पद्धती बीजाच्या प्रक्रियेवर केल्या जातात, एक रासायनिक, जैविक आणि भौतिक. आणि याच्यापासून सगळ्यात महत्वाचं काय आहे की जे आपण बी पेरतो ते एक सारखं उगवण त्याची होते. त्याच्यानंतर जे काही मर रोग असतील, म्हणजे जो एक प्रकारचं सुरक्षा कवच त्या बियाभोवती तयार होतं, ज्यावेळेस आपण पेरणी करतो ते पेरणीच्या वेळेस पक्षी सुद्धा ते बी काढू शकत नाही, कारण त्याच्यावर रासायनिक क्रिया केलेली असते, जैविक क्रिया केलेली असते. जे काही बुरशी वगैरे त्याचा त्याला आपण प्रतिबंधित करतो. हा एक महत्वाचा फायदा होता. आणि एक सारखं बियाणं उगवलं जातं, बियाण्याची जी उगवण क्षमता असते ती बी चांगल्या प्रकारे असते. आणि कमी ओलाव्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी ओलसरपणा असेल तरी ते बी उगून येतं.
1: अगदी.
2: हे सगळ्यात महत्वाचे त्याचे फायदे आहे. एक सारखं असल्यामुळे उत्पादन 10-15% निश्चितच त्याच्यामध्ये वाढ ही होते.
1: अगदी. म्हणजेच काय की बियांमार्फत जे रोग रोपांमध्ये होतात
2: त्याला आपण प्रतिबंधित
1: करतो. खरंच आहे. पण मग ही बीज प्रक्रिया कशी केली जाते सर?
2: ही बीज प्रक्रिया ही जैविक, रासायनिक आणि असे तीन प्रकार आपण त्याच्यात आहे. पण आता सगळ्यात महत्वाचं काय की पेरणीपूर्वी 7-8 दिवसाआधी सुद्धा आपण रासायनिक प्रक्रिया त्याच्यावर करू शकतो. म्हणजे बुरशी नाशक असतील किंवा कीटकनाशक असतील अशा केमिकलच त्याला आपण प्रक्रिया देतो. तर ही जी प्रक्रिया असते याच्यामध्ये कसं असतं की जे बी असेल, समजा 31 किलोच्या बियावर आपण ती प्रक्रिया करतो, 31 किलोच्या बियावर प्रक्रिया करताना आपण बुरशीनाशक जे आहे रासायनिक त्याची प्रक्रिया केली जाते. त्याच्यानंतर जैविक प्रक्रिया ही काही अंतराने आपण करतो, लगेच किरण हे बरोबर

0: नाही. बऱ्याच वेळा रासायनिक प्रक्रिया ही 8 दिवसाआधी बी आपण करू शकतो पेरणीच्या, म्हणजे 8 दिवसाआधी. पण जैविक प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला लगेच पेरणी 4-1 तासाने पेरणी करायची असते.
1: म्हणजे आपण आता पेरणी करणार आहे तर त्याचे 4 तास आधी सुद्धा आपण जैविक प्रक्रिया ही करू शकतो, पण रासायनिक नाही.
0: त्याच्यामध्ये रासायनिक जी प्रक्रिया आपण जी करतो त्याच्यामध्ये साधारणतः समजा 30 किलो जर आपण बियाणं घेतलं तर त्याच्यावर पहिलं थोडं पाणी शिंपडतो, जेणेकरून जे आपण केमिकल जे लावणार आहे ते त्याला चिकटलं पाहिजे अशा येते. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी काळजी आहे की शेतकऱ्याने मौजे घालून ती जी प्रक्रिया आहे ती केली पाहिजे. त्याच्यासाठी काही ठिकाणी ड्रमचा सुद्धा वापर करतात की जेणेकरून सगळ्या बियांना त्याचा अंश चिकटला गेला पाहिजे.
1: मला वाटतं असे काही

0: करतो त्याच्यामध्ये साधारणतः समजा 30 किलो जर आपण बियाणं घेतलं तर त्याच्यावर पहिलं थोडं पाणी शिंपडतो, जेणेकरून जे आपण केमिकल जे लावणार आहे ते त्याला चिकटलं पाहिजे अशा आहेत. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी काळजी आहे की शेतकऱ्यांनी मौजे घालून ती जी प्रक्रिया आहे ती केली पाहिजे. त्याच्यासाठी काही ठिकाणी ड्रमचा सुद्धा वापर करतात की जेणेकरून सगळ्या बियांना त्याचा अंश हा चिकटला गेला पाहिजे.
1: मला वाटतं असे काही ड्रम
0: बाजारात सुद्धा ड्रम उपलब्ध आहे 30 किलो ते 100 किलो पर्यंत, पण शक्यतो 30 किलो पर्यंत प्रक्रिया केली पाहिजे.
1: सर आपण याबद्दल पुढे बोलूच्या, एक फोन घेऊया आता. हॅलो,
2: हा नमस्कार.
1: हा नमस्कार, बोला.
2: भरत शिंदे बोलतोय वडगाव शिंदेवरून.
1: हा नमस्कार भरतजी, बोला.
2: मला असं विचारत होतं बीज प्रक्रियाचा जो विषय आहे आपला, परंतु ज्या ज्या वेळेस आपण घरगुती बियाणे वापरण्याचा शेतकरी विचार करतो त्यावेळेस बीज प्रक्रिया करताना समजा सोयाबीन असेल, भुईमुंग असेल किंवा इतर जे आता खरीपाचे जे बियाणे असेल, तर बीज प्रक्रिया कशा प्रकारे करावी शास्त्रोक्त पद्धतीने आणि त्या बीज प्रक्रियेनंतर उगवण क्षमता किंवा इतर काही त्याचे परिणाम दाखवतात.
1: अच्छा, म्हणजे घरच्या बियाण्यांना आपण बीज प्रक्रिया कशी करावी हा जास्त महत्वाचा प्रश्न आहे. खरंच आहे, चांगला प्रश्न आहे. आज आपल्या इथे प्राध्यापक अनिल शिंदे सर आहेत आणि शिंदे सर तुम्हाला उत्तर देतील.
0: आता तुम्ही जे काही घरगुती बियाणं असेल याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी उगवण क्षमता हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तर याच्यामध्ये जी घरगुती बियाणं असतं हे एक सारखं जे किडीचं असेल बारीक असेल ते तुम्ही सेपरेट केलं पाहिजे, एक सारखं सशक्त बियाणं तुम्ही निवडलं पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर त्याची उगवण क्षमतेच्या काही टेस्ट असतात, जसं तुम्ही वाफे बनवून काही प्रमाणात 100 दाण्यांवर टेस्ट करू शकता किंवा पेटी टेस्ट पद्धत असते किंवा कागद असतो त्या ओल्या कागदामध्ये ते बी लावून त्याची वेटळे करून असे वेगवेगळे सॅम्पल तुम्ही तयार करू शकता, जेणेकरून तुम्ही त्याची जी उगवण क्षमता आहे ती बघू शकता. आता याच्यावर आपण रासायनिक जैविक दोन्ही प्रकारचे ट्रीटमेंट करू शकतो, पण बरेचसे शेतकरी हे जैविक प्रक्रियेवर जास्त भर देतात. आणि आपण आता बघताय की पंतप्रधान बी सांगताय की तुम्ही नैसर्गिक शेतीकडे किंवा सेंद्रिय शेतीकडे वळा, तर आपण जैविक प्रक्रिया केलेली अतिशय चांगली राहील. याच्यामध्ये आपण जसं एकदल असेल द्विदल असेल जसं बियाणं असेल त्यानुसार रायझोबियम PSB याचा वापर आपण याच्यामध्ये करतो. साधारणतः त्याचं जे प्रमाण दर बघितलं तुम्ही तर हा याच्यामध्ये किलोला साधारणतः 25 जे काही जैविक हे असेल ते आपण घेतो. तर अशा पद्धतीने समजा जर 30 किलो बियाणं असेल तर त्या पद्धतीने साधारणतः 125 आसपास आपण प्रक्रियेसाठी जैविकाचा वापर करतो.
2: तर मला असं विचारायचं आहे
0: हा
2: घरगुती बियाणं वापरल्यानंतर समजा उदाहरण घ्या घरगुती बियाणं 90% उगवण क्षमता आहे
0: बरोबर
2: आणि त्याला त्याच्यानंतर त्याची बीज प्रक्रिया पण केली, समजा घरगुती बियाणं वापरल्यानंतर उत्पादनात मध्ये काही घट येते की जसं आपण मार्केटमधून घेतो त्याप्रमाणे याच्या प्रमाण सारखं येतं काही याच्यात काही फरक आढळतो
0: नाही. आता तुम्ही जर त्याच्यात चांगल्या प्रतीचे दाणे म्हणजे जे काही बिया असेल ते वेगळं केलं त्याच्यातली चांगली प्रत निवडून जर काढली आणि त्याच्यावर जर प्रक्रिया केली 100% चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला भेटेल. ज्या कंपन्या असतील जे बी तयार करतात हे शेतकऱ्यांकडूनच खरेदी करतात, मग त्याच्यावर प्रक्रिया करून ते बाजारात आणतात.
2: कारण गैरसमज असा आहे की घरगुती बियाणं वापरलं तर त्याचं उत्पादन कमी येतं.
0: नाही नाही असं असं काही नाही,
2: 3 वापरू नका असं म्हणतो. म्हणजे मागच्याच वर्षीच आहे, परंतु ते नवीन पिशवी आणून 3 भरी पेरलेली होती, नंतर 2 उत्पादन घेतलं परत त्याच्यावरती
0: नाही. आता कसं आहे की घरगुती जे बियाणं असतं त्याची उत्पादन क्षमता हे सगळी त्या शेतकऱ्याला माहित असतं की आपल्या बियावर कोणकोणत्या प्रकारचे रोग येतात हे आपल्याला आधीच माहित असतं. तर त्याच्यामुळे पूर्वी जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीने ह्या बियांचा प्रसार व्हायचा, तर हे योग्यच आहे, याच्यात काही वाईट नाही.
1: नियंत्रित वातावरणात तयार केलेलं
0: पाहिजे
1: बियाणं असेल तर ते जास्त प्रमाणात उतरतं असं जे शास्त्रज्ञ सांगतात जे त्यामध्ये काम करतात ते. म्हणून तुम्ही चांगल्या प्रतीचं बियाणं जर वेगळं काढून ठेवलं तर ते निश्चितच चांगलं उगवेल.
0: बरोबर, अगदी.
2: धन्यवाद
1: आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. शिंदे सर, आपण मग अशी म्हणजे बीज प्रक्रिया कशी केली जाते ती प्रक्रिया करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे पण.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपण जी काही रासायनिक प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये शरीराचा कमीत जो भाग आहे हाताने आपण जे काम करतो त्याची मौजे वापरली पाहिजे, जेणेकरून डोळ्यात वगैरे कुठेही याच आणि जे बी असतं ते खाण्यासाठी योग्य नसतं ही सगळ्यात महत्वाची काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक प्रकारचं सारखं बी निवडून योग्य अतिशय त्याच्यावर काळजीपूर्वक प्रक्रिया ही केली पाहिजे.

0: त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे रासायनिक किंवा जैविक जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये सुद्धा मौज्याचा वापर आपण केला पाहिजे, जेणेकरून त्या बियांना टच होणार नाही. अशा
1: बरं सर, आता आपण बीज प्रक्रियाबद्दल बरंच बोललो, परंतु आता म्हणजे त्यानंतर पेरणी ही महत्वाची असते बीजाची, म्हणजे प्रक्रिया झाली की, तर पेरणी पद्धत आणि त्याचं महत्व हे काय आहे?
0: त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं आता अल्निनोचा इफेक्ट शक्यता आहे की यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होऊ शकतं, मग त्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला जे पेरणी पद्धती असतात जसं रुंद वरंभा सरी पद्धती, सरी आणि वरंभा पद्धती, कंट्रोल पेरणी आहे म्हणजे उताराला आडवीशी पेरणी करणे, समतल पेरणी करणे, तर ह्या पद्धतीने किंवा शून्य मशागत असेल ह्या टाईपच्या पेरणी पद्धतीचा अवलंब केला पाहिजे की जेणेकरून पाण्याचं योग्य नियोजन होईल, निधूप कमी होईल आणि पाऊस जरी झाला तरी त्याचा निचरा व्यवस्थित होईल आणि जमीन जी काय ती ओलावा टिकून ठेवेल, जेणेकरून खंड जरी पडला तरी आपल्या पिकाला कोणताही धोका राहणार नाही.
1: बरं सर, बीबीएफ प्लांटर आजकाल त्याचा पण खूप उपयोग केला जातो,
0: बरोबर,
1: त्याचं काय महत्व आहे?
0: ब्रॉड बेस फरो हा दोन्ही ठिकाणी उपयोगी पडतो. समजा जास्त पाऊस जरी पडला तर पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होतो आणि कमी पाऊस जरी असेल तर तो वरंभा पद्धत असल्यामुळे सऱ्या त्याच्यात पडतात, म्हणून जेणेकरून सरीमध्ये पाण्याचं निचरा होऊन ते ओलावा टिकून धरतं आणि त्याच्यामध्ये उगवण जी क्षमता आहे ती सगळी सारख्या प्रकारे उगवून येतं. पावसाचा जरी फरक पडला तरी ते पीक तग धरून राहत, हवा खेळती राहते आणि मातीची धूप कमी होते. त्याच्यामुळे अतिशय महत्वाचा रोल कमी पावसाच्या कोरडो असेल किंवा इतर भागात सुद्धा त्याचा वापर जास्त होतो, पण कोरडो जे शेती आहे त्याच्यामध्ये बीबे प्लांटरचा वापर अतिशय प्रभावी आहे.
1: अच्छा, हो हो, कारण की मुळाशी जास्त पाणी राहत नाही, बाकीच्या दोन्ही चॅनेलनी पाणी निघून जातं, नाही का? सर, AI आता सध्या AI आपल्या शेतीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो AIचा, तर या AI आधारित तंत्राचा आपल्या पेरणीमध्ये कसा उपयोग केला जातो आणि त्याचे काय फायदे होऊ शकतात?
0: AI म्हणजे आपण त्याला म्हणतो की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे संगणकाद्वारे. तर त्याच्यामध्ये असं आहे की जसं आपण जमिनीची आर्द्रता असेल, त्याच्यानंतर वातावरणातील आर्द्रता, जमिनीचा प्रकार, जमिनीत असलेली अन्न घटकाची कमतरता, तर ह्या सगळ्या आधारित ती पेरणी केली जाते, जेणेकरून साधारणतः किती नंबर्स ऑफ प्लांट असतील ती याचा सगळा अंदाज घेऊन जो मागचा डेटा असेल त्या डेटाच्या आधारे ते सगळे नियोजन आखले जाते. त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन क्षमता वाढवायला AIची फार मोठी मदत होते
1: आणि शिवाय मजुरी वगैरे हे कमी लागते,
0: मजुरी कमी, खर्चात बचत होते,
1: बरेच फायदे होऊ शकतात, सगळं टेक्निकली हँडल करता येऊ शकतं.
0: पाण्याचं नियोजन असेल, खताचं नियोजन असेल, पिकाचं नियोजन असेल, या सगळ्या गोष्टी AIमुळे
1: सोप्या होऊन जातात. एक दोन माणसंच ते हँडल करू शकतात,
0: नाही का?
1: बरोबर सर, याबद्दल आपण पुढे बोलूच. एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो, नमस्कार ताई.
1: हा नमस्कार, बोला.
2: पुंजाराम सोनवले बोलतो, सुंदरपूर तालुका निपाड जिल्हा नाशिक.
1: बोला, नमस्कार पुंजारामजी, बोला.
2: म्हटलं आमच्याकडे घरगुती सोयाबीन बी पेरलं तर चालेल का? मागच्या वर्षी आम्ही नवीनच बी गेलो होतो.
1: बरं बरं सर, काय सांगाल?
0: चालेल चालेल, काय हरकत नाही, फक्त बी घेताना त्याच्यामध्ये एक सारखे दाणे तुम्ही घ्या, खराब असतील, कीडग्रस्त असतील ते दाणे वेगळे करा आणि त्याच्यावर बीज प्रक्रिया करा. सगळ्यात महत्वाची त्याच्यावर तुम्ही मररोग होऊ नये म्हणून थायरम कार्बिंजिम याचं द्रावण तयार करून त्याच्यावर प्रक्रिया करा. पहिली केमिकल रासायनिक प्रक्रिया करा, त्याच्यानंतर काही अंतराने, दोन तीन दिवसाच्या अंतराने ज्यावेळेस पेरायचं असेल त्यावेळेस तुम्ही जैविक प्रक्रिया करून घ्या आणि जैविक प्रक्रिया करूनच मग पेरणी करा. काय हरकत नाही, तुम्ही घरगुती बियाणं पेरू शकता, त्याची उगवण क्षमता पण पहिली तपासून घ्या, हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
2: लिंबाचा पाला काढून
0: मग ते चायनी मारून मग बी साठून ठेवले. अच्छा, मग काही हरकत नाही, त्याच्यामध्ये कीड वगैरे काही लागेल नसेल. पण त्याच्यावर प्रक्रिया करून तुम्ही जर पेरणी केली तर त्याची एक सारखी उगवण होईल आणि उगवणही चांगल्या पद्धतीने होईल, तर काही हरकत नाही, तुम्ही घरगुती बियाणं पेरणीसाठी वापरू शकता.
2: टोकन पद्धत लावा का पेरणी करावा?
0: टोकन पद्धतीने बी करू शकता, दुसरं तुम्हाला पेरणी पद्धतीने होऊ शकतं. तर टोकन यंत्र जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर टोकन पद्धतीने करा, जेणेकरून एक सारखं अंतर दोन्ही बियांमधलं राहील.
2: टोकन पद्धती उत्पन्न वाढत
0: असं? हा, उत्पन्न बी चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये वाढतं.
2: पेरणीने काय थोडी मर होती.

0: चावडायची.
1: नाही तुम्ही जर बीज प्रक्रिया केली तर मर होणार नाही, आलं का लक्षात? मरचं जे काही पर्सेंटेज आहे ते एकदमच कमी होईल. त्याच्यामुळे
0: प्याराच्या वेळेस पावडर चोळून प्यारायचं नाही
1: का? हो, त्याला रासायनिक प्रक्रिया करायची, त्याच्यामध्ये बुरशीनाशक तुम्ही त्याचा लेप देऊ शकता, त्याची एक प्रोसेस असते. त्याच्यामध्ये जर तुम्ही साधारणतः 30 किलोला एका वेळेस प्रक्रिया करू शकता. जैविक प्रक्रिया बी करताना तुम्ही ज्यावेळेस पेरणी करायची असेल त्याच्या आधी जैविक प्रक्रिया करून घेऊन तुम्ही 4-5 तासाच्या अंतराने तुम्ही पेरणी करू शकता.
0: सर काय मजा करतात बीपीआरला उत्पन्न कमी पडायचं?
1: नाही नाही असं नाही. आता तुम्ही ह्या प्रोसिजरनी जर गेला, तुम्ही एक सारखं बी निवडलं, याच्यामधलं जे कीड लागलेलं खराब बी बाग वेगळं केलं आणि बीज प्रक्रिया केली तर अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील.
0: एकदा बियाणं जर तयार केलं आपण तर किती वर्ष चालतात सोयाबीन? आणि मागच्या वर्षी विकत घेतलं बियाणं.
1: नाही आता हेच बी तुम्ही प्रोपोगेट करू शकता, मल्टिपल करू शकता. हो, सशक्त राहण्यासाठी जी काही जाणे वगैरे भरतात त्यावेळेस मात्र पाण्याचा ताण पडायला नको, जेणेकरून बी चांगलं तयार होईल. आणि चांगलं जर बी तयार झालं तर ते तुम्हाला पुढच्या वर्षी वापरता येईल. पद्धत असेल किंवा ठिबक पद्धत असेल त्या पद्धतीने पाणी देऊ शकते.
0: माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद
2: पुंजारामजी. धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. शिंदे सर, आपण एआय बद्दल तर आता माहिती घेतलीच, परंतु आता ड्रोन हे तंत्रज्ञान पण मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येत आहे. पण मग बीज प्रक्रियेसाठी किंवा बीज लागवडीसाठी या ड्रोनचा उपयोग होऊ शकतो का?
1: निश्चितच होऊ शकतो. आता बऱ्याचशा भागामध्ये ड्रोन सीडिंग हा प्रकार आलेला आहे की ड्रोनच्या सहाय्याने ज्या ठिकाणी दुर्बल किंवा आपण त्याला म्हणतो की डोंगराचा भाग असेल तर त्या ठिकाणी ह्या ड्रोन सीडिंगचा वापर आपण करू शकतो आणि अतिशय प्रभावी तो वापर होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रेसिजिंग फार्मिंगचाच एक प्रकारचा तो प्रकार आहे. अशा ठिकाणी सुद्धा आपण ड्रोन सीडिंग करतो की ड्रोनच्या सहाय्याने पेरणी केली जाते त्याला आपण ड्रोन सीडिंग म्हणतो.
2: पण ही प्रत्येकाला परवडण्यासारखे असं
1: नाही, हा थोडा खर्चिक भाग आहे. पण शेतकऱ्यांचा जर ग्रुप असेल तर ग्रुपच्या सहाय्याने
2: ड्रोन सीडिंग
1: करता येईल. तर आपण बघितलं की ड्रोनचा वापर फवारणीसाठी सुद्धा शेतकरी हल्ली करतात, तर त्याच्यामुळे ते काही एवढं खर्चिक नसं. ग्रुपने जर केलं तर शेतकऱ्याला ते परवडू शकतं.
2: ड्रोन भाड्याने वगैरे घेतलं जातं.
1: हा
2: वा वा. शेतकरी बंधूंनो, खरं तर 20% बियांमध्ये रोग येतात ते म्हणजे बियांमार्फत, नाही का? म्हणून बीज प्रक्रिया करणं फारच महत्वाचं आहे. आणि मात्र बीज प्रक्रिया करत असताना आपण कोणकोणती नेमकी करायला पाहिजे ते ठरवूनच आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे. जैविक करायची असेल तर ती वेळेवर तुम्ही लागवडीच्या वेळेस केली तरीही चालू शकते. मात्र रासायनिक करायची असेल बीज प्रक्रिया तर मात्र आधीच तुम्हाला त्याची सगळी तजवीज करणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी ज्या ज्या निविष्ठा आपल्याला हव्या आहेत त्या वेळेवर आणून ठेवणे पण गरजेचं आहे आणि त्यानुसारच मग प्लॅनिंग करून आपल्याला लागवड करायची आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक अनिल शिंदे सर आले आणि त्यांनी आपल्याला बीज प्रक्रिया कशी करायला पाहिजे, करण्याची आवश्यकता काय आहे आणि करत असताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल खूप मोलाची अशी माहिती दिली आणि शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि शेतकरी बंधूंच्या वतीनं शिंदे सर मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: आभारी आहे.
3: मंडळी, आताच आपण हॅलो किसान वाणी कार्यक्रम ऐकलात. विषय होता बीज प्रक्रिया आणि बीज पेरणीचं तंत्र. शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलं होतं तज्ज्ञ प्राध्यापक अनिल शिंदे यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य विनया गांगल, सूत्रसंचालन यामिनी भाकरे यांचं, तांत्रिक सहाय्य केलं होतं अर्जुन साठे आणि प्रशांत पाठक यांनी, तर सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. बरं तर मंडळी, याबरोबरच आजच्या हॅलो किसान वाणी कार्यक्रमात आम्ही आता आपला निरोप घेत आहोत. पुन्हा आपली भेट आहेच येत्या मंगळवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

तर मंडळी, आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी प्रश्नमंजुषेचं उत्तर द्यायचं आहे माझ्या लक्षात आहे. आपला प्रश्न होता, हळद या पिकामध्ये कोणकोणते आंतरपीक लावता येतात? तर हळद पिकामध्ये हळद आणि घेवडा, हळद आणि पालेभाज्या, हळद आणि मेथी, हळद आणि मिरची या भाज्या आपल्याला लावता येतात, परंतु पहिल्या 3 ते 4 महिन्यातच मात्र या घेता येतात. तेव्हा मंडळी, प्रसारणाच्या या टप्प्यावर आता आपण इथंच थांबूया. पुन्हा भेट आहेच उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शिवार माझा आवारमध्ये. तत्पूर्वी भेट होईल उद्या सकाळी कृषीवाणीमध्ये. बरं आहे तर मंडळी, किसानवाणी या कार्यक्रमातून आता वेळ झाली आहे रजा घेण्याची. किसानवाणी हा कार्यक्रम प्रसारित केला केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. बरं आहे तर मंडळी, मी आमिनी भाकरे आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

0: मंडळी आता थोड्याच वेळात ठीक 8 वाजता राष्ट्रीय विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 9 वाजेपासून सभा समाप्तीपर्यंत राष्ट्रीय विविध भारतीचे कार्यक्रम.
1: विविध भारती देश की